नमस्कार. 233° 1 मीटर म्हणजेच 1287 किलोहर्ट्सांचेर आम्ही उलयतात. तेच वांगडा 1278 किलोहर्ट्सांचेर डिजिटल मोडाचेर तुमकां आयकूंक मेळटा न्यूज ऑन एअर आणि आकाशवाणी पणजी. आयजवार शेनवार. भारतीय सौर दीस 23 अधिक ज्येष्ठ शके 1948 म्हणजेच 13 जून 2026. आता सकाळची बरोबर 5:56 आणि 5 सेकंद जातात. आयच्या आकाशवाणी केंद्राच्या प्रसारणातल्या कार्यावळीक आता आम्ही सुरुवात करतात. सुप्रभात.

0: 233° 1 मीटर म्हणजेच 1277 किलो हर्ट्सांचेर तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजे केंद्राचं हो महादई चॅनल. आकपनो महादई चॅनलच्या स्टुडिओच्या घडणांबरोबर सर्व्हर जाऊन 10 मिनटं आणि 35 सेकंद झाले असत म्हणजेच वेळ झालो असा. ह्या दिसाक सुरुवात करताना देवाचे नामस्मरण करून ताका आर्गा देऊन म्हणपाचो ताका धन्यवाद आमकां हो सुंदरसो दीस दिल्ल्यान. आणि चलत हो सुंदरसो दीस आम्ही मुखार वळतना आस्वाद घेऊया तर एक वार अशा सुंदरशा विचारांचो सुंदरशा सुविचारांचो आणि सुंदरशा भक्तिगीतांचो परिसवातेर तुमकां आयकूंक दिता आजच्या दिसाचो हो सुविचार आजच्या दिसाचे विचार किरण. तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजे केंद्राचो हो महादेवी चॅनल.
1: महात्मा गांधी हांणी म्हणिले, साहस बळगे आणि सदाचार ह्या जिणेतल्या महान लक्ष्यांपासत आत्मसमर्पणाच्या शक्तीचो विकास करपाचो प्रयत्न करचो. ते साक्षरते परसूय चढ महत्वाचे. पुस्तकी गिन्यान हे त्या उद्देशाचे फकत साधन असा.

भगवानो प्रकृति महाराज देवी भवानी जगत जननी हिजा पाय कडे हे सुंदर अशे शोभा गुरुटू हाणी गायिल्ले हे भक्तगीत तुम्ही ऐकले आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादयी चॅनला वेल्यान आमचो आदान ह्या कार्यावळींतल्यान. मुखाले सुवातेर चलात देवाच्या स्तुतींत मन आणी घोळीत ऐकुया सुरेश वाडकर हाणी गायिल्ले रूपे सुंदर सावळा हे भक्तिगीत.

अगबनो सायविन माईक अर्पित केल्ले हे सुंदर अशे भक्तगीत तुम्ही ऐकले नेफी ह्यांच्या आवाजात. आणि करमेत निमणे स्वातेर आस्वाद घेऊया चलत देशभक्तिगीताचं. देवा गारगा दिल्या उपरांत आर्गा देऊया आमच्या मायभुयेक म्हणून वंदे मातरम उषा उत्तोफांच्या आवाजात.

0: अगपनो वंदे मातरम ह्या देशभक्ती गीता सांगतकच वेळ झालो असा. आमचो आधार ह्या कार्यवणीतल्यान तुमचो निरोप घेवपाचो. मुखाल्ले सुवातेर बरोबर 6:45 आणि 17 सेकंदांचेर तुमकां आयकूंक दिता शेतकामत्यांक म्हायती ही कार्यावळ. आणि आज शेतकामत्यांक म्हायती ह्या कार्यावळीन तुमकां आयकूंक दिता जमनीची मशागत आणि तारव्याची लावणी ह्या विशयाचेर कृष्णनाथ नायक हांचे उलोवप. तुम्ही ऐकतात 233.1 मीटर म्हणजेच 1287 किलोहर्ट्झांचेर आकाशवाणी पणजे केंद्राचं म्हादय चॅनल.
1: भात हे गोयचे मुखेल पीक जावन आसा. गोयच्या सगळ्या वाठारांत भाताची लागवड करता. भाताची लागवड सर्द आणि वांयगण या दोन्ही हंगामात करता. सर्द हंगामात मरड भात जमनीचेर भाताची लागवड सरळ बियो पेरून करता. सर्द आणि वांयगण हंगामात ज्या शेतांनी उदक भरता थंय पहिली बी किल्लत घालून तरवो काढता आणि 21 ते 25 दिवसांची रोपेची पुनर्लागवण करता. तरवो काढून पुनर्लागवण केली जाल्यार चड उत्पादन मेळटा, पूण बरेच कष्ट घेवचे पडटा. रोप लावपाक जमनीची बरी मशागत करची पडटा. योग्य मशागत केली ना जाल्यार उत्पादन कमी मेळटा. भाताची लागवड करपाक जमीन तयार करच्या पयलीं मातयेचो नमुनो काढून तो तपासून घेवचो. माती तपासल्यार जमीन कितली सुपीक आसा ते कळटा. तेच बरोबर भात बरे पिकोवपाक कितले सारे घालचे पडटले ते कळटा. जमनीची आमसाण कितली आसा ती माती तपासल्या उपरांतूच कळटा. भाताची लागवण करपा खातीर जमीन तयार करता आसतना पयली कुणग्यांनी उदक भरचे, उपरांत पावर टिलरान जमीन उबी आडवी नांगरून चिकल करचो आणि वयल्यान गुटो मारून जमीन लेवल करची. ह्या तयार केल्ल्या कुणग्यांनी 8 ते 10 दीस उदक भरून दवरचें. कुणग्यांनी उदक भरून दवरल्यान काडी कचरो वा नण्णी आसल्यार ती कुसता आणि भात लायल्या उपरांत नण्णेचो त्रास उणो जाता. पयली नांगरणी केल्या उपरांत मेरो खोऱ्यान खापोवन तेचेर आसलेले तण काडचे. 7-8 दिसांनी दुसरे फावट उबी आडवी नांगरणी करची. नांगरणी करच्या पयली माती तपासणी अहवालानुसार आमसाणीच्यो जमनी सुदारपा खातीर गरजे प्रमाणे चुनो वा रॉक फॉस्फेट घालचो. दुसरे फावट उबी आडवी नांगरणी केल्या उपरांत खापयल्ल्यो मेरो चिकल लावन परत बांदून घेवच्यो, जेणे करून कुणग्यांनी बरे उदक उरतले. भाताची वाढ नेटान जावपा खातीर जमीन तयार करता आसतना भरपूर

0: प्रमाणान शेणखत जावं कंपोस्ट घालचें. 1000 चौकड मीटर सुवातीचेर 1 ते 1.5 टन बरें कुसलेले शेणखत वा साऱ्या झाडाचो पालो घालचो. उपरांत नांगणी करून घातलेले शेणखत वा पालो जमनीन मिक्स करचो. तरवो लावपाचो जातकीर पावर टिलरान वा जोतान शेवटची उबी आडवी नांगणी करून चिखल करचो आनी वयल्यान गुटो वा फळी मारून जमीन लेवल करची. गुटो मारल्या उपरांत कांय वेळ माती सकयल बसपाक दिवची. माती सकयल बसल्या उपरांत कुणग्यांनी जमीन खंय वयर खंय सकयल आसा तें कळटा. वयर सकयल आसलेली जमीन फळी मारून एकसारखी लेवल करून घेवची, जेणे करून उदक सगळ्या कुणग्याक सारकेंच लागतलें. कांय वाठारांत गुटो मारल्या उपरांत माती रोखडीच सकयल बसता, तर कांय वाठारांत माती सकयल बसपाक खूब वेळ लागता. ज्या वाठारांनी माती सकयल बसपाक वेळ लागता थंय माती सकयल बसच्या पयलींच रोप लायली जाल्यार ती मातयेन सकयल वयता आनी ताका मागीर सारक्या फुटव्यो फुटना. तेन्ना ज्या प्रमाणे माती सकयल बसता त्या प्रमाणे रोप लावपाक घेवची. गोंयचे भात जमनीची सुपिकता पयली जाल्यार सर्वसाधारण दर 1000 चौखण मीटर सुवातीचेर 26 किलो 19-19-19 ना जाल्यार 20 किलो 10-20-20 आनी 3 किलो युरिया ना जाल्यार 11 किलो 1846-0 4 किलो पोटॅश आनी 3 किलो युरिया सारें घालचें. रासायनीक सारें रोप लावच्या पयलीं घालचें, जेणे करून रोप लायतना तें बरें जमनीन मिक्स जातलें. रासायनीक सारें मारच्या पयलीं कुणग्यान उदकाची पातळी जाय तितली दवरची. एकदां सारें मारलें की कुणग्यांतल्यान उदक भायर वचपाक दिवचें न्हय. तर 21 ते 25 दिसांनी जेन्ना 4 ते 5 पानांचो जाता तेन्ना तो लावपाक उमटून काडचो. तरवो हुमटून काडच्या 2 दीस पयलीं तरव्याच्या कुणग्यांनी बरें उदक भरून दवरचें, जेणे करून तरवो काडपाक सोपें जातलें. तरवो उमटून काडून रोखडोच लावचो. रोप लायतना ज्या वाठारांनी रोपयेक बरें फुटवे येता थंय 2 ते 3 रोप एका थांबान लावचे. ज्या वाठारांनी रोपयेक बरें फुटवे येना थंय 4 ते 5 रोप एका थांबान लावचे. रोप लायता आसतना चड खोल लावची न्हय. रोप लायतना 2 थांबां मदलें अंतर 20 सेंटीमिटर दवरचें. रोप चड दाट लावची न्हय. रोप दाट लायली जाल्यार फुटवे फुटल्या उपरांत ती घच्च जाता. फुटव्यांची वाड सारकी जायना, सारको वारो खेळना, शेतांतली आर्द्रता वाडटा आनी अशें वातावरण रोग आनी कीड लागपाची शक्यता चड आसता. अशा तरेन जमनीची मशागत करून तरव्याची लावणी केली जाल्यार भाताच्या उत्पादन वाडपाक नक्कीच मदत जातली.
1: तर आयकुपनु शेतकामत्यांक माहिती. ह्या कार्यावळीन तुम्ही ऐकतले जमनीची मशागत आणि तरव्याची लागवण म्हळ्यारच लावणी ह्या विषयाचेर कृष्णनाथ नायक हांचे उलोप. मुखाले सुवातेर तुमकां आयकूंक दिता संजीवनी ही भलायके संदर्भान आशिल्ली कार्यावळ. ऐकुपनु सकाळची बरोबर 6 वर जावन 51 मिनटां आणि 2 सेकंद जाता. आज संजीवनी ह्या कार्यावळींत ऐकूया काळजाचे विकार ह्या विषयाचेर डॉक्टर रामनाथ नेवरेकर हांणी दिल्ली माहिती.
2: हार्ट डिजीज हाचे खूब प्रकार आसता. सगळ्यांत कॉमन म्हणजे हाका म्हणटा कॉरोनरी आर्टरी डिजीज किंवा इस्किमीक हार्ट डिजीज. म्हणजे आमच्या शरीरान हार्टाक जे रक्त पुरवठा करणारे वेसल्स आसा, ब्लड वेसल्स आसा, ते आमचे बारीक जावन ब्लॉक जाता आणि त्याच्यामुळे हार्टाक रक्त पुरवठा, हार्ट आमचो पंप कसो आमच्या हृदयांतलो, सगळे ऑक्सिजन आणि सगळे ब्लड सगळ्या शरीराक पावपाचो एक पंप. आणि ताका जेन्ना रगत मेळना तेन्ना त्यांचे काम बिघडटा, हार्ट अटॅक येऊ शकता किंवा हार्टाचे काम चलना. तर हा म्हणता कोरोनरी आर्टरी डिजीज, जी जाता ब्लॉकेज झाल्या कारणान जाता. म्हणजे हार्टाक ब्लड सप्लाय सारखी जायना कारणान हार्टाचे काम बंद पडटा, हा म्हणता आम्ही कोरोनरी आर्टरी डिजीज. पण ताच्याच बरोबर बाकीचे आणि कारणा खातीर हार्टाचे काम कमी जाऊ शकतं, जे करून असा प्रेशर, ज्याचे समजा प्रेशर जर वाढले, प्रेशर नियंत्रणा भायर गेले जाल्यार हार्टाचेर पेज पडटा आणि ताज्या खातीर हार्टाचे काम सारखे चलना. हा म्हणता हायपरटेन्सिव्ह हार्ट डिजीज. आणि एक तरेचे हे असता की हा म्हणता कंजेनायटल हार्ट डिजीज. अनुवंशिक म्हणजे जन्मजात किंवा त्यांच्या हृदयात एक होल असता, सेप्टल डिफेक्ट्स असता किंवा त्यांचे माल फॉर्मेशन, ताका म्हणता कंजेनायटल हार्ट डिजीज. आणि थोडे मस्त रुमॅटिक हार्ट डिजीज, म्हणजे त्यांना एक रुमॅटिक फिवर म्हणून जाता. आणि त्यांच्या हार्टाचे जे वॉल्व्स असतात, काळजान आमच्या वॉल्व्स असतात, मायट्रल वॉल्व, आओर्टिक वॉल्व, रगत वचपा खातीर, तर हे वॉल्व चोकअप जाता, ताका म्हणटा आम्ही रुमॅटिक हार्ट डिजीज. सो अशा अनेक तरेच्यो हार्ट डिजीज असतात. हृदयरोगाचे मेन सिमटम म्हणजे छातीन दुखप, आणि ही दुख असता सारखी सेंटराक, एका सायडीक नसता, सेंटराक असता. जसे किती आमच्या शरीरावर वजन दवरला किंवा पेज दवरला अशी दुख येतात. आणि केन्ना केन्ना ही दुख आमच्या हातात

0: हाताक वचूंक शकता. इवन नेक आनी जॉ म्हणजे जबडो पर्यंत ही दुख वचूंक शकता आनीक घाम येवंक शकता. तशेंच केन्ना केन्नाय मनशाक चल्ल्या उपरांत किंवा सोपणां चडल्या उपरांत किंवा चडाव काडल्या उपरांत तांकां ही दूख येवंक शकता किंवा खरस मारूंक शकता, श्वासोश्वास तांचो कोंडूंक शकता. तर हें एक इम्पॉर्टंट सिमटम हृदयरोगाचें. सर जेन्ना पेशंट येता अशा सिमटम्स घेवन छातयेन दुखता, पयली गोष्ट म्हणजे आमी तांकां सारकी हिस्ट्री तांची घेता की ताका बाबा केन्नाच्यान हें सगळें जाता, ताका पयलीं कितें एनजिओग्राफी बी केल्या काय कितें, पयलीं कितें ताका हृदयरोगाचें दुयेंत आशिल्लें, डायबिटीस आसा की ना, फॅमिली हिस्ट्री आसा की ना, अशे अनेक प्रश्न ताका विचारून आनी ताजी तपासणी करता. आमी पयलीं ब्लड प्रेशर ताजें चॅक करता, ताजे पल्स चॅक करता, ताजे सगळे हार्टाचे तपासणी करून म्हणजे ऑस्कल्टेशन आनी म्हणजे क्लिनिकल तपासणी करून कितें एबनॉर्मेलिटी आसा जाल्यार आमी पयलीं डिटेक्ट करता. नंबर दोन म्हणजे ताजो एक कार्डिओग्राम, इलेक्ट्रोकार्डिओग्राम म्हणटा तो काडटा. आनी खुबशेदां ह्या इलेक्ट्रोकार्डिओग्रामा वयल्यान आनी ताज्या सिमटमा वयल्यान आमकां कळटा की ही लक्षणां हार्टाची आसा. केन्ना केन्ना कार्डिओग्राम नॉर्मल सुद्दां येवंक शकता. सो बऱ्याचशा पेशंटांनी केन्ना केन्ना कार्डिओग्राम नॉर्मल येता, कित्याक एट दॅट टायम दे आर एट अ स्टेज ऑफ रेस्ट, एकाच जाग्यार आसता, त्यामुळे तांचे हार्ट ते पेलता. सो पूण तांचे शिरो डेफिनेटली बारीक आसता. अशा पेशंटाक लागून आमी स्ट्रेस टेस्ट म्हणून करता किंवा ट्रेडमील टेस्ट. ताका एका मशिनाचेर व्हरून ताका मातसो एक्सरसायज करपाक लायता आनी एक्सरसायज करता आसतना कंटिन्युअसली ताजो ईसीजी रिकॉर्ड करता. हा म्हणटा स्ट्रेस टेस्ट, की हाज्या वयल्यान आमकां कळटा की हार्टाची एक्सरसायज करतना क्षमता ताजी कितली आसा, की हार्टाक कितलो एक्सरसायज पेलता आनी कितलो पेलना हाजे आमकां अदमास येता. ताज्या वयल्यान ह्या गोष्टीचो आमकां कळटा की ताज्या शिरेन ब्लॉकिंग आसपाक शकता की ना. प्रेशर हे म्हणटा ते जाका दुयेंत आसा हायपरटेन्शन, ताणें सदांच एवरी मंथ ऑर एवरी टू मंथ्स किंवा ताजे प्रेशराचेर अवलंबून रेग्युलर चॅकअप करणे अत्यंत गरज आसा. कित्याक एकदा प्रेशर नॉर्मलाचो अर्थ असो ना की जन्मभर ताजे प्रेशर नॉर्मल उरता, ते परत वयर सकल जावंक शकता. सो गुळयो घेवन सुद्दां त्या मनशान आपले प्रेशर वेवस्थीत एट रेग्युलर इंटरवल्स चॅक करपाची गरज आसा. जेन्ना मनशाक हृदयरोगाचे दुयेंत आसता तेन्ना पयलीं पळोवचें पडटा की ताजे कितले सिरियसनेस आसा ताजी. समजा कोणाक ऑलरेडी हार्ट अटॅक आयला किंवा निकतोच येवन गेला, तर अशा मनशाक मागीर आमी इको म्हण करता, म्हणजे ताजे टीव्हीचेर घालून अल्ट्रासाऊंड आसता हार्टाचो, ज्याच्या वरून हार्टाची क्षमता, पंपिंग कॅपेसिटी आनी खंयचे सायड कॉन्ट्रॅक्ट बरी जायना आनी ताजे इजेक्शन फ्रॅक्शन म्हणजे पंपिंग करपाची क्षमता हार्टाची कितली आसा हे आमकां कळटा. आनी ताज्या नंतर खुबशा पेशंटांक ब्लॉक खंय आसा आनी कितले आसा हे पळोवपा खातीर एनजिओग्राफी हे एक टेस्ट करता. एनजिओग्राफी म्हणजे मनशाच्या हाटाचे जो शिरो आसा तांच्या भितर डाय घालून म्हणजे एका प्रकारचो कलर घालून सारखे तांची आउटलाईन विज्युअलाइज करप. कम्प्युटराचेर सारखे कळटा ब्लॉक खंय आसा आणि कितल्या प्रमाणात ब्लॉक आसा. हे एनजिओग्राफी हे अत्यंत इम्पॉर्टंट इन्व्हेस्टिगेशन आसा. समजा ब्लॉक मेळ्ळे जाल्यार ते ओपन करपा खातीर टेक्निक आसा, म्हणजे वी कॅन पुट अ स्टेंट. स्टेंट म्हणजे एक धाकटे पायप जे त्या वेसला भितर घालून ते ब्लड सप्लाय परत रिस्टोर करूं येता. आणि समजा तसे करपाक जायना जाल्यार बायपास शस्त्रक्रिया करता आणि रक्त पुरवठा नॉर्मल करता.
1: तर ही आशिली संजीवनी, ही आमची भलायकी संदर्भान आशिल्ली कार्यावळ आनी आज ह्या कार्वीन तुम्हें आयकताले काळजाचे विकार ह्या विशयाचेर डॉ रामनाथ निवळेकर हांणी दिल्ली माहिती. मुखारे सुवातेर चलात तुमकां तरेकवारच्या कार्यावळी आयकूंक दिवच्या पयलीं आयकपानो तुमकां आयकूंक दिता आज आमच्या म्हादयी चॅनलाचेर वितरावपी तरेकवारच्या कार्यावळींची रुपरेषा.

आकाशवाणी पणजी केंद्राचं महादयी चॅनल ऐकताना बरोबर 7:05 तुमच्या खाती घेऊन येतो कार्यावळ शुभ प्रभात. आणि ह्या कार्यावळी मुजगती 7:25 ते 7:30 ऐकात कोकणीतल्यान प्रादेशिक खबरो. उपरांत सकाळच्या 8:30 तुमकां आयकूंक मेळटल्यो दिल्ली केंद्रावल्यान सक्षेपे जावपी मराठीतल्यान खबरो. आनी उपरांत 8:40 कोंकणीतल्यान राष्ट्रीय खबरो जाल्या उपरांत 8:50 सावन आयकात चित्रसंगीत ही कार्यावळ. सकाळच्या 10:05 सावन आयकात कांतारांची कार्यावळ तर 10:30 आसतली हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची कार्यावळ. ह्या कार्यावळींत ऐकूया मोहम्मद दिलशाह खान हांचे गायन पुलीस वाटेर. ते सादर करतले राग गुजरी तोडी. आणि उपरांत मोहम्मद दिलशाह खान हांच्या गायनातल्यान तुमकां ऐकूंक

ली ठुमरी मिश्र पहाड़ी गाता रहे मेरा दिल ही कार्यक्रम का तकरावरा जाऊन 5 मिनिटांचर तर ह्या कार्यक्रम मजगती 11 जाऊन 30 मिनिटा ते 11 जाऊन 48 मिनिटा वेळ नायकात स्टंप्ड ही दिल्ली केंद्रावलन सुरक्षा बिजपी कार्यक्रम दनपारच्या 12 जाऊन 10 मिनिटांचर बायलां खाती आशिल्ल्या असुरी ह्या कार्यक्रम तुमका ऐकूंक मेळटल्यो रूपा कोसंबी हांच्यो कविता उपरांत स्वरसंगम ह्या कार्यक्रमांत आयकात विदुषी शोभा गुरटू हांचे गायन आणि ताणी आपल्या गायनातल्यान पुले सुवातेर सादर केली ठुमरी मिश्र पहाडी उपरांत ठुमरी मिश्र राग आणि निमणे सुवातेर सोहनी भजन कांदळा ओवळा ही कातारांची कार्यवाही का 11 जाऊन 5 मिनिटांचेर तर उपरांत आयकुपेनो सांजेच्या 5 जाऊन 30 मिनिटांचेर यो वाणी

नमस्कार, आमकां वस्तू बाबड्या ह्यो आसात कांय मुखेल खबरो. स्मार्ट मिटराक लागून बिलां चड येवपासयत कांय प्रमाणांत घोळ सुरू आसात. सध्या तरी स्मार्ट मिटराची कारवाय स्थगीत दवरपाचे आदेश वीज खात्याक दिल्या अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सांगलां. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणाखाला 12 वर्सांच्या कारकिर्दीत गोंयांत म्हत्वाची उदरगत जाल्या अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी म्हळां. गोंयांत 26 सुवातांनी एआय आधारीत कॅमेरे सुरू करपाचो निर्णय गोंय येरादारी खात्यान घेतला. गोंयची भात बियाणी पुनरुज्जीवीत करपाचो वावर गोंय राज्या जैव विविधताय मंडळान हातात घेतला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 14 जून सावन स्लोवाक प्रजासत्ताकच्या 3 दिसांच्या भोंवडेर वतले. मंत्रीमंडळ सचिव टी व्ही सोमनाथन हांणी राष्ट्रीय चाचणी संस्थेचे महासंचालक अभिषेक सिंग हांचे वांगडा परतून जावप आशिल्ल्या नीट परिक्षेच्या तयारीचो नियाळ घेतलो. खेळात फिफा संवसारीक वस्तादपण सर्तीत काल टोरंटोत जाल्ल्या गट बच्या खेळात कॅनडा वांगडान बॉस्निया हर्झेगोविना वांगडाक आजचो खेळ 1-1 असो बादावत दवरलो. भारत आनी अफगाणिस्तान पंगडामधल्या 3 एकादिसाच्या खेळामाळेतलो पहिलो खेळ आयज हिमाचल प्रदेशातल्या धरमशालात जातलो. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

सकाश बरोबर 7 वाजून 6 मिनिटांनी 33 सेकंद येतात. तर मेगा दादीक्षे 5.4 मेगाहर्ट्झांचेर आकाशवाणी पणजी केंद्राची FM रेनबो सेवा आणि म्हज्या सांगात आणि ह्या खेळाक 233.1 मीटर म्हणजेच 1287 किलोहर्ट्झांचेर आकाशवाणी पणजी केंद्राचं हो महादेवी चॅनल. अगबॅनो ह्यो दोन्ही सेवा तुमच्या खातीर दर दिसा घेऊन येतात. तर एक वर्ष कार्यावळी खुबशे अशे संगीत आणि खुबशी अशी माहिती. पण ह्या खेळाक जेव्हा तुम्ही म्हज्या वांगडा असतात महादेवी चॅनलाचेर, चला तुमकां आस्वादतां तर एक वर्षा आमच्या सेगमेंटाचो सुंदर अशा शुभ प्रभात ह्या कार्यावळीतल्यान.

0: माई मगलचो योकार शुभ प्रभात ह्या कार्यक्रमात ऐकपॅनो आकाशवाणी पणजी केंद्राचं हो महादई चॅनल 233° 1 मीटर म्हणजेच 1287 किलोहर्ट्झांचेर घेऊन येतात शुभ प्रभात ही कार्यावळ. ऐकपॅनो ह्या कार्यावळीक सुरुवात करतना चलत तुमकां ऐकूंक दिता कार्यावळीतलो हो पयलो सेगमेंट जो जावन आसा दिसाचे म्हत्व दाखोवन दिवपी दिनविशेष.
1: दिन विशेष

0: 13 जून दिनविशेष. आयचो हो दीस आपले भितर कितलीशीच खाशेलपणां घेवन येता. आयज आमी याद काडटा विनोदी लेखक, नाटककार, कवी, पत्रकार, शिक्षण शास्त्रज्ञ केशव कुमार उर्फ प्रल्हाद केशव अत्रे हांची, जांकां आचार्य अत्रे म्हणून वळखताले. आयज तांचो स्मृतीदीस. प्रल्हाद केशव अत्रे हांचो जल्म 13 ऑगस्ट 1898 हे दिसा सासवड हांगा जालो. साहित्य, कला, राजकारण, शिक्षण ह्या क्षेत्रांनी तांणी आपले कर्तृत्व गाजयले. शिक्षण क्षेत्रांत तांणी केल्ल्या कार्या खातीर स्वातंत्र्यवीर सावरकर हांणी तांकां आचार्य ही पदवी दिली. मराठा तशेंच नवयुग ही वृत्तपत्रां तांणी काडली. श्यामचे आई सारखो अप्रतीम चित्रपट तांणी काडलो, जाका पयले राष्ट्रपतींचे सुवर्ण पदक फाव जाले. लग्नाची बेडी, तोमी नव्हेच, साष्टांग नमस्कार ही तांची हेर सदाबहार अशी नाटकां. 4 काव्यसंग्रह, 26 नाटकां, 12 कथासंग्रह, 17 लेखसंग्रह, 7 भाषणसंग्रह, 14 चरित्रात्मक लेखसंग्रह, 5 संपादित पाठ्यपुस्तकमाला, 11 नियतकालिका हांचे संपादन तांणी केले. अशे प्रचंड लेखन कार्य करपी साहित्य प्रेमी म्हळ्यारच आचार्य अत्रे. आपले आत्मचरित्रय तांणी बरयले. श्यामची आई, महात्मा फुले ह्या तांच्या चित्रपटांनी इतिहास निर्माण केलो. 13 जून 1969 ह्या वर्सा आपली प्रचंड अशी साहित्य संपदा रसिकां खातीर दवरून तांणी ह्या जगाचो निरोप घेतलो. आयज तांचो स्मृतीदीस. आयज आमी याद काडटा विनायक पांडुरंग करमरकर हांची. विनायक पांडुरंग करमरकर म्हळ्यारच नानासाहेब करमरकर. ते नामनेचे शिल्पकार. मुंबईच्या सर जे जी कला विद्यालयांत तांणी शिल्पकला ह्या विशयाचे शिक्षण घेतले. तांच्या शिल्पकलेतल्या योगदाना खातीर भारतीय केंद्र शासनान करमरकर हांकां 1962 वर्सा पद्मश्री पुरस्कार दिवन तांचो गौरव केला. आनीकय खुबश्यो म्हत्वाच्यो अश्यो घटना नोंद करता आयचो हो दीस. 1940 वर्सा जालियनवाला बाग हत्याकांडांत कारणीभूत आशिल्ले गव्हर्नर मायकल ओडवायर हांची हत्या करपी भारतीय स्वातंत्र्य सेनानी उद्धम सिंग हांकां लंडनांत आयचे दिसा फाशी दिल्ली. वर्स आशिल्ले 1940. तर नेताजी सुभाषचंद्र बोस जर्मनीतल्यान टोकियो हांगा पावले 1943 वर्सा आयचेच दिसा. स्पेन देशान माद्रीद हांगा एकाच वेळा 15 स्पर्धकां विरुद्ध खेळटना ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद हांणी 12 लढतींत विजय मेळयलो, तर 3 लढती अनिर्णीत राखपाचे यश मेळयले. ह्यो लढती 3 वरां चालू आशिल्ल्यो. वर्स आशिल्ले 2000. थोर भारतीय स्वातंत्र्य सेनानी आणि समाज सुधारक विनायक दामोदर सावरकर हांचे व्हडले भाव आणि अभिनव भारत सोसायटीचे संस्थापक वीर स्वातंत्र्य सेनानी गणेश दामोदर सावरकर, जांकां बाबाराव सावरकर म्हणून वळखताले, तांचो आयज जल्माचो दीस. तांचो जल्माचो दीस 13 जून 1879. तर ह्यो आणि अश्यो अनेक घटना नोंद करता आयचो हो खास दीस 13 जून.
1: दिन विशेष.

0: आगमनू जोगवा ह्या फिल्मातल्यान हे सुंदर अशें गीत तुमी आयकलें हरिहरन आनी श्रेया घोशाल हांच्या आवाजान जीव रंगला. तुमी आयकतात शुभप्रभात ही सुंदर अशी कार्यावळ.
1: वेगवेगळ्या मळार आपले वर्चस्व गाजयतल्या अस्तुऱ्यां खातीर खासा कार्यावळ अस्तुरी. अस्तुऱ्यांच्या कला गुणांक वाव दिवपी कार्यावळ अस्तुरी. अस्तुरी घेऊन येता आकाशवाणी पणजी बुधवार ते आयतार 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलाचेर अस्तुरी.
2: हांवेच कित्याक करप वा हांवेच केल्ल्यान कितें जातले असो विचार करू नाकात.
3: खंयच्याय बऱ्या कामाची सुरवात स्वतः पासून जाता.
2: चला तर स्वच्छतेचे नेम पाळूया मनापासून कर्तव्य म्हणून.
3: आमची भूंय स्वच्छ सुंदर दोरूया.
2: तिची पवित्रताय राखूया.

0: स्वच्छता ही सेवा।
1: सप्तसूर आकाशवाणीच्या संग्रहालयातल्या घेतलेली कार्यावळ सप्तसूर, शास्त्रीय संगीताची सोप्या पद्धतीन वळख करून दिवपी कार्यावळ सप्तसूर, संशोधन लेखन आणि निवेदन पंडित योगराज नाईक। सप्तसूर दर आयतारा सकाळी 7:30 आकाशवाणी पणजी केंद्रात।

0: 233 एक मीटर मायरेज 1287 किलो हर्ट्झांचेर तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं महादेई चॅनल. ऐकबनो महादेई चॅनलचेर ह्या खेळात तुम्ही आस्वाद घेतात शुभप्रभात ह्या कार्यावळीचं. ऐकबनो शुभप्रभात ह्या कार्यावळीत ह्या खेळात वेळ झालो असा घेवपाचो एक ल्हानसो विसव, कारण मुखाले सुवातेर तुमच्या खातीर ह्याच कार्यावळीतल्यान आम्ही बरोबर 7 वरां जावन 25 मिनटांचेर घेवन येतात कोकणीतल्यान प्रादेशिक खबरो. तुम्ही ऐकतात 233.1 मीटर म्हणजेच 1287 किलो हर्ट्झांचेर आकाशवाणी पणजी केंद्राचं महादेई चॅनल. परतून मिळूया शुभप्रभात ह्याच कार्यावळीत 7 वरां जावन 30 मिनटांचेर. तो मेरेन ह्या खेळात कोकणीतल्यान प्रादेशिक खबरो बरोबर 7 वरां जावन 25 मिनटांचेर.
1: नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं कवस्त बाबडे तुमकां ह्यो प्रादेशीक खबरो दिता. स्मार्ट मिटराक लागून बिलां चड येवपा सयत कांय प्रमाणांत घोळ सुरू आसा. सध्या तरी स्मार्ट मिटराची कारवाय स्थगीत दवरपाचे आदेश वीज खात्याक दिल्या अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सांगलें. लोड तपासून वीज बिलांची तपासणी करपाचे आदेश मुखेलमंत्र्यांनी खात्याक दिल्यात. स्मार्ट मिटराक लागून चड बील आयिल्ल्याच्यो कागाळी आसात. हे फाटभुंयेर स्मार्ट मिटराची कारवाय सध्या तरी स्थगीत दवरपाचे आदेश दिल्यात. विजेची बिलां तशेंच स्मार्ट मिटरांचो नियाळ घेवन फुडली कारवाय जातली अशेंय मुखेलमंत्र्यांनी सांगले. लोड वाडोवपाच्या दंडाक लागून बऱ्याच जाणांक चड विजेची बिलां आयल्यात. हणजूणच्या ग्रामस्थांनी बिरेस्तारा मुखेल वीज अभियंत्याक निवेदन दिवपा सयत निशेध केलो. हाचे उपरांत शुक्रारा भौशीक बांदकाम खात्याचे मंत्री तशेंच मडगांवचे आमदार दिगंबर कामत हांचे सयत नागरिकांनी मडगांव वीज अभियंत्याची भेट घेवन जाप विचारली. हाचे उपरांत आपणे स्मार्ट मिटराची कारवाय स्थगीत दवरपाचे आदेश दिल्यात अशें मुखेलमंत्र्यांनी सांगले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणाखाला 12 वर्सांच्या कारकिर्दीत गोंयात म्हत्वाची उदरगत जाल्या अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी म्हळां. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सरकाराच्या 12 वर्सांच्या कार्यकाळाच्या फाटभुंयेर आयोजित केल्ल्या पत्रकार परिशदेंत ते उलयताले.
2: मेजर बेनिफिट्स जर गोंयाक मेळ्ळा आसत 299 किलोमिटर ऑफ द नॅशनल हायवे इज एन कन्स्ट्रक्टेड इन द स्टेट ऑफ गोवा. टील नाव रेल्वे मॉडर्नायझेशनच्या बाबतीत 24 किलोमीटरचो ट्रॅक इज इन अप्रॉक्सिमेटली ट्रॅक लेट फॉर द 164 किलोमिटर्स टोटल. म्हणजे हो जो इलेक्ट्रिफिकेशनचे काम हे गोयात कम्प्लीट झाले, ज्याच्या आम्ही म्हणतात कार्बन इमिशन झिरो डाऊन करपा खातीर ही खूप महत्वाची आशिली.
1: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या 12 वर्सांच्या फुडारपणाखाला भारतान 3 महत्वाची यशस्वी पावलां घाल्यात. अखंड भारताच्या दिकेन कलम 370 रद्द करप, आतंकवाद आणि नक्षलवाद मुक्त भारताच्या दिकेन जाल्ली प्रगती, तशेंच 550 वर्सांच्या प्रतिक्षे उपरांत अयोध्येत राम मंदिराचे बांदकाम ही मुखेल कामां आसात. हे यशस्वी कारकिर्दीतल्यान केंद्र सरकाराची विश्वास, विकास आणि जनकल्याण या तत्वा बद्दलची बांधिलकी दिसून येता. मोदी सरकारान देशाच्या एकात्मताय, सुरक्षितताय आणि सांस्कृतिक दायजाक बळकटी मेळोवपाक म्हत्वाची पावलां घाल्यात अशें मुखेलमंत्र्यांनी ह्या वेळार सांगले. गोयात 26 सुवातींनी एआय आधारीत कॅमेरे सुरू करपाचो निर्णय गोंय येरादारी खात्यान घेतला. ही यंत्रणा 1 जुलै सावन सुरू जातली अशी माहिती येरादारी खात्याचे मंत्री मावेन गुदिन्हो हांणी दिली. पणजे दोना पावला हांगाच 3 वेगवेगळ्या सुवातींनी एआय कॅमेरे आसात. एआय कॅमेऱ्याच्या वरवीं चड वेगान गाडी चलयल्यार नोंद जाता आणि रस्तो नेमांचे उल्लंघन करप्यांक त्याच्या घराच्या पत्त्याचेर आपोआप चलन धाडटात. ही पद्दत 26 महत्वाच्या सुवातींनी सुरू करतात. हाका लागून लोकांक आपोआप आपली गती उणी करपाक उर्बा मेळटली. लोकांनी जागृत जावंक जाय म्हण ही यंत्रणा योग्य रितीन चालीक लावंक जाय अशें मंत्री मावेन गुदिन्हो हांणी म्हळां. गुरू सांगुसांग पोंगेनर हांणी नागा लोककला आनी सांस्कृतीक परंपरा तिगोवन दवरपाक तिचो प्रसार करपाक 100 दशका परस चड काळ

0: सकाळच्या बरोबर 7:31 आणि 13 सेकंद येतात. तुम्ही घेतात आकाशवाणी पणजी केंद्राचं हो महादई चॅनल 233.1 मीटर म्हणजेच 1287 किलोहर्ट्स यांचेर. ऐकबॅनो महादई चॅनलाचेर परतून एक पावट माई मोगाचो योकार शुभ प्रभात ह्या कार्यावळींत आणि ही कार्यावळ मुखार वर्तना चलात. तुमकां आयकूंक दिता गोंय खबरापत्र.
1: नमस्कार. आकाशवाणीच्या पणजी केंद्रा खातीर राजेश वज्रीकर हांणी बरयल्ले जिल्हा वार्तापत्रका खातीर ह्यो आसात दिवचलच्यान खबरो. गोय सरकाराच्या पुरातत्व खात्याच्या वतीन साखळी हांगासर नूतनीकरण तशेंच सौंदर्यीकरण केल्ल्या इतिहासीक किल्ल्याचो उक्तावण सुवाळो हालींच जालो. ह्या वेळार मुखेल सोयरे ह्या नात्यान मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हजर आसले. तांचे सांगातान पुरातत्व खात्याचे संचालक निलेश फळदेसाय, साखळीचे नगराध्यक्ष सिद्धी प्रभू परोब, उपनगराध्यक्ष दयानंद बोरयेकर, जिल्हा पंचायत वांगडी सुंदर नाईक, हरवळे ग्रामपंचायतीची सरपंच गौरवी नाईक हजर असले. आपल्या उलोवपात मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी मुखार सांगले की गोयच्या चडशा इतिहासीक वास्तूंचे संवर्धन करून तांचे लोकार्पण करपाची संद आपल्याक मुखेलमंत्री ह्या नात्यान मेळ्ळी. साखळी मतदारसंघात आयज विंगड विंगड उदरगतीची कामां पुराय जाल्यात. येता त्या काळात साखळीत आनी उदरगत जातली आणि हे करता असताना आत्मनिर्भर भारत आणि स्वयंपूर्ण गोयचे सपन मनात बाळगून आपण वावुरतलो असे मत मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी उक्तायला. ह्या वेळात नगराध्यक्ष सिद्धी प्रभू हिणे आपले विचार मांडतना साखळेच्या उदरगती खातीर आमदार तशेच मुखेलमंत्री म्हणून सदांच सहकार्य करपी डॉ प्रमोद सावंत हांचे उपकार मानले. पुरातत्व खात्याचे संचालक निलेश फळदेसाय हांणी येवकाराचे उलोवप केले जाल्यार समीर प्रभू हांणी कार्यावळीचे सूत्रसंचालन आणि उपकार

0: उलोवप केले. गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे नवीन अध्यक्ष गिरीश चोडणकर हांणी अध्यक्ष पदाचेर निवड जाले उपरांत भंडारी समाजाचे आराध्य दैवत हरवळेच्या श्री रुद्रेश्वर देवस्थानाक भेट दिली आणि श्री रुद्रेश्वराचे आशीर्वाद घेतले. ह्या वेळार तांच्या सांगातान आमदार कार्लोस फेरेरा साखळी, नगरपालिकेचे आदले नगराध्यक्ष धर्मेश सगलानी, विद्यमान नगरसेवक प्रवीण ब्लेगन, हरवळी रुद्रेश्वर देवस्थान समितीचे अध्यक्ष यशवंत माडकर असले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणाखाला केंद्र सरकार विंगड विंगड येवजण्यो राबयता. गोय सरकार अंत्योदय तत्वाचेर काम करता. गोयकारांनी सरकारी योजनांचो लाभ घेवपा खातीर मुखार सरपाक जाय अशे मत मयी मतदारसंघाचे आमदार प्रेमीन शेत हांणी उक्तायला. मयी मतदारसंघ युवा आणि महिला समितीच्या दीक्षांत सुवाळ्यात आमदार प्रेमीन शेट उलयताले. ह्या वेळार तांचे सांगातान अध्यक्ष संदीप पारसेकार, सरपंच विशाल पेडणेकर, जिल्हा पंचायत वांगडी कुंदा मांद्रेकर, जिल्हा पंचायत वांगडी महेश सावंत आणि हेर मानेस्त हजर असले. अनुप खांडेपारकर हांची युवा अध्यक्ष म्हणून निवड झाली, जाल्यार दिव्या उसपकर हांची महिला अध्यक्ष म्हणून निवड झाली. जागतिक पर्यावरण दिसाच्या निमतान दिवचल म्हालात विंगड विंगड कार्यावळीचे आयोजन करपात आयले. दिवचल हंगासर दिवचलचे आमदार डॉ चंद्रकांत शेटये हांच्या हस्तुकी पर्यावरण दीस कार्यावळ झाली. ह्या वेळार दिवचल भाजप गट समितीचे अध्यक्ष डॉ कौस्तुभ पाटणेकर आणि हेर मानेस्त हजर असले. आमदार डॉ चंद्रकांत शेटये हांणी पर्यावरण दिसाचे महत्व सांगता असतनात फकत झाडां लायली म्हणून जायना तर त्या झाडांची सदांच जतनाय घेवप तितलेच गरजेचे असा अशेंय सांगले. इतले मजगती दिवचल म्हालात साखळे, मया, दिवचल तशेच हेर सुवातींनी जागतिक पर्यावरण दिसाच्या निमतान विंगड विंगड कार्यावळी आयोजित केल्ल्यो. साधन सुविधा उदरगत तशेच मानवी उदरगत हांची योग्य तरेन सांगड घालीत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण उदरगती खातीर गोय सरकार वावुरता. आत्मनिर्भर भारत आणि स्वयंपूर्ण गोयचे सोबीत सपन पुराय करपा खातीर सरकाराक नागरिकांनी सहकार्य करपाची गरज असा असे मत मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी उक्तायले. साखळी मतदारसंघात गावठण साखळी हांगासर नूतनीकरण तशेच सुशोभीकरण केल्ल्या नवीन अंगणवाडी इमारतीच्या उक्तावण सुवाळ्यात मुखेल सोयरे ह्या नात्यान मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत उलयले. ह्या वेळार तांच्या सांगातान साखळीचे नगराध्यक्ष सिद्धी प्रभू परोब, उपनगराध्यक्ष दयानंद बोरयेकर, थळावे नगरसेवक ब्रह्मानंद देसाय तशेच नगरसेवक आनंद काणेकार हे मानेस्त हजर असले. इतल्यान जिल्हो वार्तापत्राची कार्यावळ हांगाच सोपता. नमस्कार.
1: तर एकमेनो हे आशिले गोंय खबरापत्र आणि मुखारले सुवातेर चलात शुभ प्रभात ह्या कार्यावळीन तुमकां मुखार व्हरतना आयकूंक दिता सरभोंवतण ही कार्यावळ. आज आयकुपनो सरभोंवतण ही कार्यावळ सादर करता उशा नायक आणि डॉ साईश देशपांडे.
2: नमस्कार आयकुपनो, सप्तकी सरभोंवतण ह्या कार्यावळीन तुमकां सगळ्यांक येवकार.
3: काल 12 जून. 12 जून हो दीस जागतीक बाल मजुरी दीस म्हणून पाळटा. बाल मजुरी ही देशा खातीर कितली गंभीर जावंक शकता आनी नागरिकांनी हो दीस कितल्या गंभीरतायेन घेवप हे खातीर गोंयासयत भारतभर कार्यावळींचे आयोजन जाल्ले. एडवोकेट सुषमा तुकाराम मांद्रेकार ह्यो चायल्ड वेलफेअर कमिटी नॉर्थ गोवाच्यो अध्यक्ष. त्या निमतान ह्या विशयाचेर त्यो आमचे कडेन उलयल्यो.
4: नमस्कार, हांव सुषमा हरीश चोडणकर, उत्तर गोंयचे बाल कल्याण समितीचे अध्यक्ष जावन आसा. काल आमी जागतीक बाल मजुरी दिवस व्हडल्या प्रमाणान सेलिब्रेट केलो हांगासर. बाल मजुरी ही आमी सोपोवपाक जाय. बाल मजुरी सोपयतले जाल्यार भुरग्यांच्या हातीन पुस्तकां दिवपाक जाय. पुस्तकां मेळ्ळी जाल्यार भुरगे शिकतले, सवरतले, आपल्या पांयार उबे रावतले. पुस्तकां ना जाली जाल्यार बाल मजुरीच्या हातान अवजारां येतली आनी अवजारांनी तेंची तकली चलची ना आनी ती मागीर एक गुन्हेगारी प्रवृत्ती कडेन प्रवृत्त जातात आनी हीच भुरगीं फुड्याची गुन्हेगार जाता. जर शिक्षणा खातीर तेंकां फुडें उपरपूस केले जाल्यार ती बरी सुशिक्षीत संस्कृत जाणा जे आमच्या देश राज्या खातीर आनी देशाच्या हितान आसा. हीच फुडची आमची

महाराष्ट्रानं सरभोवतण कार्यावळीत खेळामळावेल्या घडणुकांचेर एक धावती नदर. सगळ्यांत पहिली आणि व्हड खबर म्हळ्यार परवरीच्या सुकूर वाठारातल्या खेळगड्यांचे आणि क्रीडाप्रेमींचे स्वप्न आता साकार झाला. मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांच्या हस्तुकी 48.88 कोटी खर्च करून तयार केल्या अत्याधुनिक अशा मल्टीपर्पज स्पोर्ट्स हॉलाचे उद्घाटन झाले. हातूंत आंतरराष्ट्रीय दर्जाचे 3 स्विमिंग पूल, बॅडमिंटन कोर्ट, स्क्वॉश कोर्ट आणि बिलियर्ड्स टेबल उपलब्ध असतात. परवरी जिमखान्यात मिळिली ही नवी गती गोयच्या खेळाक एक नव्या उंचायर पावतली हातूंत मातूय दुबावना. खेळांचे जाळे आता ग्रामीण भागांतूय विस्तारपाक लागला. फोंडा तालुक्यातल्या वेरे वाघुर्मे हांगा नव्या मल्टीपर्पज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्साचे उद्घाटन झाला. जय जिम आणि योग केंद्रांची सोय असा. इतलेच न्हय तर वास्कोच्या सॅग मैदानाचेर एकात्मिक क्रीडा मनोरंजन आणि वेपारी संकुलाची अर्थातच इंटिग्रेटेड स्पोर्ट्स हब हाची पायाभरणी झाल्या. ग्रामीण भागातल्यान नवे ऑलिंपिक विजेते तयार करपाचो सरकारचो हो एक स्तुत्य उपक्रम. ईशानू गोय सरकारान आता स्पोर्ट्स व्हिजन रोड मॅप तयार केला, जाचो थेट संबंध ऑलिंपिक 2036 तयारी कडेन असा. तेच वांगडा पर्यटन विभागान 2026-27 हंगामा खातीर

गोयांत रोमांचक एरो स्पोर्ट्स ह्या उपक्रमांक परवानो आनी नोंदणी प्रक्रिया सुरू केल्या. खेळा वांगडा स्पोर्ट्स टुरिझमाक हाका लागून व्हड चालना मेळटली. गोयचो अष्टपैलू क्रिकेटपटू चिगुरुपती वेंकट हाची इंडिया अंडर 19 क्रिकेट पंगडांत निवड जाल्या. 4 जुलय सावन सुरू जावपी श्रीलंका दौऱ्यातल्या 4 दिसांच्या मॅची खातीर ताका संघात स्थान मेळा. गोयच्या क्रिकेट इतिहासातलो हो एक व्हड आनी अभिमानास्पद क्षण. इश्टानू, ही आशिल्ली ह्या सप्तकातली सरभोवतण ही कार्यावळ. परत मेळूया फुडल्या सप्तकांत ह्याच दिसा ह्या चॅनलाचेर. तुमेरेन निरोपासचो नमस्कार.

तर ही आशिली आयची सर्वभोवतण ही कार्यावळ आणि सादर करपी आशिली उषा नायक आणि डॉक्टर साईश देशपांडे. तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं हो म्हादई चॅनल 233.1 MHz म्हणजेच 1287 KHz आणि ऐकपनो म्हादई चॅनलचेर तुम्ही ऐकतात ह्या खेळात शुभ प्रभात ही कार्यावळ. अगबनो शुभ प्रभात ह्या कार्यक्रमात मुखार वतना परतून एक पाट तुमका भरता जे हा संगीतमय सेगमेंटाकडे आणि तुमका ऐकूंक दिता शान हाणी गायिल्ले हे सुंदरशे गीत आगा आगा तारिया.

0: 1287 किलोहर्ट्स वर म्हणजेच महादई वाहिनीवर संध्याकाळी 7 वाजता एका कार्यक्रम तिन्ही सांजा.
1: दोनशे 33° 1 मीटर म्हणजेच 1287 किलोहर्ट्स आकाशवाणी पणजी केंद्राचं महादई चॅनल.

आधारीत कॅमेरे सुरू करपाचो निर्णय गोंय येरादारी खात्यान घेतला. ही यंत्रणा 1 जुलै सावन सुरू जातली अशी माहिती येरादारी खात्याचे मंत्री मॉविन गुदिनो हांणी दिल्या. स्वच्छ भारत अभियानाच्या अंमलबजावणीचो नियाळ घेतना राज्यात पहिली कितलो कोयर आसलो आनी आतां कितलो कोयर उरला हाचो अभ्यास करप गरजेचो आसा अशें पंचायत मंत्री मॉविन गुदिनो हांणी म्हळां. भारत आनी अफगाणिस्तान मधल्या एका दिसाच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळामाळेंतलो पयलो खेळ आयज हिमाचल प्रदेशांतल्या धरमशाळांत जातलो तर आयज सिडनींत जावपी ऑस्ट्रेलियन ओपन सर्तीच्या बायलांच्या एकोडी सर्तीत भारताची पीव्ही सिंधू जपानाची संवसारीक विजेती अकाने यामागुची हांच्या आड खेळटली. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून फ्रान्स आणि स्लोवाकियाच्या दौऱ्यावर. स्वदेशी क्षेपणास्त्र प्रणालींची उत्कृष्ट कामगिरी ही भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास क्षेत्रातील वाढत्या सामर्थ्याचा पुरावा असल्याचं राजनाथ सिंह यांचं मत. रेल्वे भरती प्रक्रियेत अधिक पारदर्शक अचूक आणि तंत्रज्ञानावर आधारित प्रणालीची आवश्यकता असल्याचं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचं प्रतिपादन. नीट पुनर्परीक्षेच्या कालावधीत 15 मिनिटांची वाढ. आणि ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत भारताच्या पीव्ही सिंधूची आज लढत. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 6 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर फ्रान्स आणि स्लोवाकिया देशांच्या भेटीवर जात आहेत. या दोन्ही देशांशी असलेली भागीदारी दृढ करण्याच्या हेतून दौऱ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात ते निस इथं फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी द्विपक्षीय संबंधांच्या सर्व पैलूंचा आढावा घेतील. त्यानंतर भारत इनोव्हेट्स या कार्यक्रमाचं ते संयुक्तपणे उद्घाटन करतील. यामध्ये स्टार्टअप गुंतवणूक संस्था एकत्र येणार आहेत. तर दुसऱ्या टप्प्यात मोदी स्लोवाकियाला भेट देतील आणि स्लोवाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्याशी चर्चा करून उभय देशातील सहकार्याच्या नव्या संधींचा आढावा घेतील. तिसऱ्या टप्प्यात पंतप्रधान या महिन्याच्या 16 आणि 17 तारखेला फ्रान्समधील एव्हीएन इथं होणाऱ्या G7 शिखर परिषदेत सहभागी होतील. या परिषदेदरम्यान ते G7 नेते आणि आमंत्रित भागीदारी देश आणि आंतरराष्ट्रीय संस्थांच्या प्रतिनिधींशी विचार विनिमय करतील. दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात 18 जूनला पंतप्रधान पॅरिसला भेट देणार आहेत आणि युरोपमधील तंत्रज्ञान आणि स्टार्टअप क्षेत्रातील सर्वात मोठ्या विवाटेक शिखर परिषदेला उपस्थित राहतील. ऑपरेशन सिंदूर दरम्यान स्वदेशी क्षेपणास्त्र प्रणालीनं केलेली उत्कृष्ट कामगिरी ही भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास क्षेत्रातील वाढत्या सामर्थ्याचा पुरावा असल्याचं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं आहे. हैदराबाद इथं संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या म्हणजेच DRDOच्या संरक्षण संशोधन विकास प्रयोगशाळेच्या अॅडव्हान्स वेपन सिस्टीम कॉम्प्लेक्सचं उद्घाटन संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. दरम्यान दीर्घपल्ल्याच्या लढाऊ क्षेपणास्त्रांविरुद्ध बहुस्तरीय संरक्षण आणि मध्यम पल्ल्यावरील जहाज विरोधी क्षमता प्रदर्शित करण्यासाठी सलग 3 उड्डाण चाचण्या यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी DRDOचं अभिनंदन केलं आहे. या चाचण्यांमुळे भारताला आंतरखंडीय लढाऊ क्षेपणास्त्रांना रोखण्याची क्षमता असलेल्या राष्ट्रांच्या उच्च भूगटात स्थान मिळालं असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे. रेल्वे भरती प्रक्रियेमध्ये अधिक पारदर्शक अचूक आणि तंत्रज्ञानावर आधारित प्रणालीची आवश्यकता आहे असं मत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केलं आहे. ते काल रेल्वे भरती मंडळाच्या भरती प्रक्रियेबाबत भारतीय रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या उच्चस्तरीय आढावा बैठकीत बोलत होते. भरती प्रक्रिया अधिक जलद कार्यक्षम आणि वापरकर्त्यासाठी सोपी करण्यासाठी टॅबलेट आधारित परीक्षांचा अधिक वापर केला जावा असंही रेल्वेमंत्र्यांनी सांगितलं. भारतीय रेल्वेनं 2025-26 या आर्थिक वर्षात 6 प्रमुख श्रेणींमधील 47,000 अधिक रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया पूर्ण करून 43,000 अधिक उमेदवारांची भरती केली आहे. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट पुनर्परीक्षेचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवण्यात आला आहे. परीक्षा दुपारी 2 ते संध्याकाळी 5:15 या वेळेत 3:15 होणार आहे.

दरम्यान या परीक्षेच्या तयारीचा आढावा काल मंत्रिमंडळ सचिव डॉ टी व्ही सोमनाथन यांनी घेतला. राष्ट्रीय परीक्षा संस्थेचे महासंचालक अभिषेक सिंह यांच्यासमवेत झालेल्या या आढावा बैठकीत सर्व संबंधित घटकांमध्ये समन्वय साधत ही पुनर्परीक्षा सुरळीत, पारदर्शक आणि सुरक्षितपणे पार पडेल याची खात्री करण्यावर मंत्रिमंडळ सचिवांनी भर दिला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज डेहराडून इथल्या इंडियन मिलिटरी अकादमीमध्ये होणाऱ्या दीक्षांत संचलनाची पाहणी करणार आहेत. यावर्षीच्या दीक्षांत संचलनामध्ये पहिल्यांदाच महिला कॅडेट संचलनात सहभागी होणार आहेत. या भव्य सोहळ्यात 500 अधिक कॅडेट्स अंतिम टप्पा पूर्ण करून भारतीय सैन्यात अधिकारी म्हणून नियुक्त होतील. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर यांनी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांच्याशी काल चर्चा करून आखाती भागात अमेरिकन नौदलाच्या हल्ल्यात 3 भारतीय खलाशी मारले गेल्याबद्दल तीव्र निषेध नोंदवला. व्यापारी जहाजांविरुद्ध अशा प्रकारची जीवघेणी कारवाई समर्थनीय नाही असंही जयशंकर यांनी समाज माध्यमांवर नमूद केलं आहे. याआधी देखील नवी दिल्लीतल्या अमेरिकेच्या दूतावास प्रमुखांना बोलावून घेत नागरी व्यापारी जहाजांविरुद्ध जीवघेण्या बळाचा वापर केल्याबद्दल गंभीर चिंता व्यक्त केल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं. शांघाय सहकार्य संघटना हा केवळ प्रादेशिक समूह नसून युरोप आणि आशिया देशातील ऐतिहासिक सांस्कृतिक भागीदार देशांशी भारताला जोडणारा महत्वाचा दुवा आहे असं परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री डॉ कीर्तीवर्धन सिंह यांनी म्हटलं आहे. ताजिकिस्तान इथं सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत बोलताना राज्यमंत्र्यांनी परिषदेअंतर्गत असलेला सहकार्याचा भारताचा दृष्टिकोन हा सुरक्षितता, संपर्क आणि संधी या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मांडलेल्या आराखड्यावर आधारित असल्याचं सांगितलं. या आराखड्यात मध्य आशियाला महत्वाचं स्थान असल्याचंही त्यांनी अधोरेखित केलं. देशात उत्पादन आधारित विकास आणि रोजगार निर्मिती यावर पंतप्रधानांनी मोठा भर दिल्याचं केंद्रीय अवजड उद्योग आणि पोलाद मंत्री यांनी म्हटलं आहे. त्यामुळे औद्योगिक विकासाला चालना मिळाली आणि रोजगार संधीही निर्माण झाल्या. बंगळुरू इथं सेंट्रल मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूटच्या 65व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते काल बोलत होते. या संस्थेनं धोरणात्मक क्षेत्रातील संशोधनामध्ये मोठं योगदान दिल्याचं सांगून संस्थेला बळकटी देण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर तिचा विस्तार करण्यासाठी आवश्यक आर्थिक आणि संस्थात्मक सहकार्य देखील करण्यात येईल असं कुमारस्वामी यांनी यावेळी सांगितलं. अहमदाबाद लंडनशी सेवा देणाऱ्या एअर इंडियाच्या AI-171 विमान अपघाताला काल 1 वर्ष पूर्ण झालं. उड्डाणानंतर लगेचच विमान कोसळून झालेल्या या अपघाताची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कार्यपद्धतीनुसार व्यावसायिक चौकशी सुरू असल्याचं नागरी उड्डाण मंत्री राममोहन नायडू यांनी काल सांगितलं. दरम्यान एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोनं सर्व तपास प्रक्रिया आणि आवश्यक आंतरराष्ट्रीय आढावा पूर्ण झाल्यानंतरच या अपघाताचा अंतिम अहवाल प्रकाशित केला जाईल असं एका निवेदनात म्हटलं आहे. वार्षिक आधारावर देशाच्या किरकोळ महागाई दरात वृद्धी नोंदवण्यात आली असून हा दर 3.93% झाला आहे. सलग 5व्या महिन्यात ही वृद्धी नोंदवण्यात आली आहे. एप्रिलमध्ये हा दर 3.48% होता. देशपातळीवर चांदी, सोनं, हिरे, प्लॅटिनमचे दागिने, खाद्यपदार्थांमध्ये टोमॅटो, आलं, बेदाणे यांच्यात सर्वात महागाई नोंदवण्यात आली तर बटाटे, मटार, जिरं हे खाद्यपदार्थ आणि मोटरसायकल, चारचाकी, जीप, स्कूटर यांचा कमी महागाईत समावेश होता. आयसीसी महिला T20 विश्वकरंडक स्पर्धेत सलामीच्या सामन्यात यजमान इंग्लंडनं श्रीलंकेचा 57 धावांनी पराभव केला आहे. इंग्लंडच्या महिला संघानं 20 षटकात 1 बाद 219 धावा केल्या तर श्रीलंकेचा संघ 132 धावात सर्वबाद झाला. भारतीय महिला संघाचा सलामीचा सामना पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. सिडनी इथं सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत आज भारताची PV सिंधू हिची लढत जपानची अकाने यामागुची हिच्याशी होणार आहे. सिंधूनं उपांत्यपूर्व फेरीत चेन सू यूचा 21-6, 21-9 असा दणदणीत पराभव करून उपांत्य फेरीत आपलं स्थान निश्चित केलं तर अन्य एका उपांत्यपूर्व सामन्यात यामागुचीनं भारताच्या तन्वी शर्माचा 21-14, 21-14 असा पराभव करत उपांत्य फेरीत स्थान मिळवलं. हवामान. भारतीय हवामान विभागानं पुढील 2 दिवसात नैऋत्य मोसमी पाऊस महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंड, बिहार आणि छत्तीसगड राज्यांमध्ये पुढेही सरकण्यासाठी अनुकूल परिस्थिती असल्याचं म्हटलं आहे. तर आज आसाम आणि मेघालयमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पुढील 2 दिवसात देशाच्या काही भागात मुसळधार पावसाची तर महाराष्ट्रात उद्या

उद्यापर्यंत मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे. दरम्यान मराठवाडा विदर्भात आज उष्णतेच्या लाटेची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. दरम्यान दिल्ली एनसीआर भागात काल रात्री वादळ विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसानं हजेरी लावली. दिल्ली आणि लगतच्या भागांसाठी आज लाल बावटा जारी करण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून फ्रान्स आणि स्लोवाकियाच्या दौऱ्यावर. स्वदेशी क्षेपणास्त्र प्रणालीची उत्कृष्ट कामगिरी ही भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास क्षेत्रातील वाढत्या सामर्थ्याचा पुरावा असल्याचं राजनाथ सिंह यांचं प्रतिपादन. रेल्वे भरती प्रक्रियेत अधिक पारदर्शक अचूक आणि तंत्रज्ञानावर आधारित प्रणालीची आवश्यकता असल्याचं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचं मत. नीट पुनर्परीक्षेच्या कालावधीत 15 मिनिटांची वाढ. आणि ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत भारताच्या पीव्ही सिंधू हिची आज लढत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमका राष्ट्रीय खबर दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. बायलांचो वाढत आशिल्लो सहभाग संद मेळपाचे नवे मार्ग उक्ते करपाक लागला आनी देशभरातल्या उदरगतीच्या मळार बदल घडून हाडटा अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हांणी भारतीय रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यां वांगडा रेल्वे भरती मंडळ आरआरबीच्या भरती प्रक्रियेबाबत उच्चस्तरीय आढावो बसका घेतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सांजवेळा फ्रांसातल्या नाय शारात पावतले आनी फ्रांस आनी स्लोवाकियातल्या दोन राष्ट्राच्या युरोपीय भोंवडेक सुरुवात करतले. भारत आनी अफगाणिस्तान पंगडामधल्या तीन एका दिसांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळामाळेतलो पहिलो खेळ आज हिमाचल प्रदेशातल्या धरमशाला जातलो. तर आज सिडनीत जावपी ऑस्ट्रेलियन ओपन सर्तीच्या बायलांच्या एकोडी सर्तीत भारताची पीव्ही सिंधू जपानाची संसारीक विजेती अकानी यामागुची हांच्या आड खेळटली. अर्थिक समावेश आनी उद्योजकते सावन शिक्षण भलायकी नितळसाण घर खेळ विज्ञान आनी शासन हांचे मदीं विंगड विंगड वाठारांनी बायलांचो म्हत्वाचो वांटो आसा अशें मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी उक्तायलां. ड्रोन तंत्रगिन्यांतल्या सारक्या उदरगतीशीर मळार बायलांचो वाढत आशिल्लो सहभाग संद मेळपाचे नवे मार्ग उक्ते करपाक लागला आनी देशभरातल्या उदरगतीच्या मळार बदल घडून हाडटा अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां. फाटल्या 12 वर्सात एनडीए सरकारान बायलांच्या फुडारपणाखाला उदरगत फुडें व्हरपा खातीर वावर केला आनी हे क्षेत्रामदी ते दिसता अशें तांणी नदरेक हाडलें. बायलांक आर्थिक नदरेन स्वतंत्र जावपाक मजत करपी सेल्फ हेल्प गटाक सरकार सक्रीयपणान आदार करता अशें तांणी सांगलें.
1: आज भारत विमेन लेड डेवलपमेंट की राह पर चल पड़ा.
2: हमारी सरकार ने महिलाओं के लिए सारे रास्ते खोल दिए.
1: हमने करोड़ों महिलाओं के लिए शौचालय बनवाकर उनका सम्मान बढ़ाया. हमने उज्ज्वला सिलेंडर देकर उन्हें धुएं जैसी तकलीफों से भी बचाया.
2: 3 करोड़ महिलाओं को लखपति दीदी बनाने का जो संकल्प किया था वो पूरा हो चुका है.
0: परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर हांणी अमेरिकेचे विदेश सचीव मार्को रुबियो हांच्याकडे उलयतना अमेरिकेच्या नौदळान आखातात केल्ल्या हल्ल्यात 3 भारतीय खलाशी मरण पाविल्ल्याचो खर निषेध केलो. सोशल मीडिया प्लॅटफॉर्माचेर पोस्ट करतना डॉ जयशंकर हांणी व्यापारी जहाजांचेर प्राणघातक कारवायो समर्थनीय ना अशें म्हळां. ओमान दर्यादेगीर पेलावू ध्वजांकीत टँकर एमटी सेटेबेलोचेर अमेरिकेन हल्लो केल्या उपरांत 3 भारतीय खलाश्यांक मरण आयिल्ल्याचे फाटभुंयेर नवी दिल्लीन खर प्रतिक्रिया दिल्या. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हांणी भारतीय रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यां वांगडा रेल्वे भरती मंडळ म्हळ्यार आरआरबीच्या भरती प्रक्रियेबाबत उच्चस्तरीय आढावो बसका घेतली. ह्या बसकेत वैष्णव हांणी नमूद केलें की वर्सुकी भरती वेळापत्रक आनी त्याच वांगडा रिक्त जागा बाबतच्या त्रैमासीक सूचनांक उमेदवाराकडच्यान बरो प्रतिसाद मेळ्ळा. वेळापत्रकार आधारित भरती आराखड्यान उमेदवारांक तांचे तयारीचे अधिक प्रभावीपणान नियोजन करप शक्य जालां अशें तांणी म्हळें. सतत सुधारणेच्या गरजेचेर भर दीत वैष्णव हांणी सांगले की तंत्रज्ञानाचो वापर जलद प्रक्रिया आनी अधिक उत्तरदायित्व हाचे वरवीं रेल्वे भरती प्रणालीत सातत्यान सुधारणा गरजेचे आसा. रेल्वे भरती मंडळाक उमेदवार आनी संबंधित घटक म्हळ्यार स्टॅक होल्डर्सां कडेन संवाद अधिक घट्ट करपाचे निर्देशूय तांणी दिले. चुकीच्या माहितीची योग्य माहिती दिवन बेगोबेग प्रत्युत्तर दिवपाक जाय अशें तांणी म्हळें. रेल्वे मंत्रालयान एका निवेदनात माहिती दिल्या की भारतीय रेल्वेन आर्थिक वर्ष 2025-26 स प्रमुख श्रेणीत 47,000 परस अधिक रिक्त जागांखातीर भरती प्रक्रिया पर्याय करून 43,000 परस चड उमेदवारांची भरती केल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सांजवेळा फ्रांसातल्या नाय शारात पावतले आनी फ्रांस आनी स्लोवाकियातल्या दोन राष्ट्रांच्या युरोपीय भोंवडेक सुरुवात करतले.

0: 2014 उपरांत प्रधानमंत्र्यांचो हो सातवो अधिकृत दौरो आनी ताका खाशेले राजनैतीक म्हत्व आसा. ह्या वर्साचे सुरवेक भारत फ्रांस संबंधाक खास जागतीक सामरीक भागीदारी असो दर्जो मेळ्ळे उपरांत प्रधानमंत्री मोदी आनी फ्रांसाचे राष्ट्राध्यक्ष इमान्युएल मॅक्रॉन हांचे मदीं ही पयली द्विपक्षीय शिखर परिशद आसतली. तशेंच इव्हानिया जावपी G7 शिखर सभेत प्रधानमंत्री हजर रावपाचे आसात, जातूंत संवसारीक मळार ग्लोबल सावथाचो अत्यावश्यक आवाज म्हणून भारताचे स्थान परत एकदां अधोरेखीत जातलें. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात.
1: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
0: आकाशवाणी पणजी आता मुखावेल्यो खबरो. तेलंगणातल्या हैदराबाद भेटी वेळार संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि डॉ APJ अब्दुल कलाम मिसायल कॉम्प्लेक्साचो भाग आशिल्ल्या संरक्षण संशोधन आणि विकास प्रयोगशाळा म्हणजे DRDLात अत्याधुनिक शस्त्र प्रणाली संकुलाचे उक्तावण केले. ह्यावर उलयताना सिंह आणि भारताची तांत्रिक उत्कृष्टता, धोरणात्मक स्वायत्तता आणि राष्ट्रीय सुरक्षामधी महत्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल DRDOच्या मिसायल सिस्टम अँड स्ट्रॅटेजिक सिस्टम क्लस्टरचे कौतुक केले. ऑपरेशन सिंदूर वेळार स्वदेशी क्षेपणास्त्र प्रणालींनी केल्ल्या उत्कृष्ट कामगिरी वेल्यान भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास परिसंस्थेची वाढती ताकद दिसून येता असे त्यांनी ठामपणान सांगले. आकाश आणि ब्रह्मोस यासारख्या DRDOन विकसित केल्या प्रणालींनी जागतिक संरक्षण तंत्रज्ञान क्षेत्रात स्पर्धा करपाची भारताची क्षमता सिद्ध केल्या असे संरक्षण मंत्र्यांनी म्हणले. शांतते खातीर सामर्थ्य आवश्यक आसा आणि त्या सामर्थ्या खातीर आत्मनिर्भरता ही सगळ्यात विश्वसनीय पायरी आसा हाचेर सिंह हांणी भर दिलो. ऑपरेशन सिंदूरात हवाई संरक्षणान दिल्ल्या महत्वपूर्ण भूमिकेचो उल्लेख करताना त्यांनी म्हणले की जेव्हा देशाच्या सीमांचेर हवाई धोके निर्माण झाले तेव्हा भारताच्या हवाई संरक्षण प्रणालीन दुस्मानांचे मनसुबे प्रभावीपणान ना नपेत केले. झूज पद्धतीचे वेगान बदलपी स्वरूप आणि जागतिक अनिश्चितता हाच्या फाटभुयेर राष्ट्रीय सुरक्षेचे हितसंबंध सांभाळपाक लवचिकता आणि प्रतिबंधात्मक क्षमता असपाचे महत्वय संरक्षण मंत्र्यांनी अधोरेखित केले. फुडाऱ्यातल्या आव्हानाचो फुडो करपाक सशस्त्र दळाक अत्याधुनिक प्रणालींनी सज्ज करपाची गरजूय तांणी व्यक्त केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी उत्पादन क्षेत्राचेर आधारित उदरगत आणि रोजगार निर्मितीचेर अभूतपूर्व भर दिला असे केंद्रीय अवजड उद्देग आणि तिख्या मंत्री HD कुमारस्वामी हांणी म्हळा. बेंगळुरूतल्या सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ मॅन्युफॅक्चरिंग टॅक्नॉलॉजीच्या 65व्या स्थापना दिसाच्या कार्यावळीत ते उलयताले. बेंगळुरू हांगा मुखेल कार्यालय आशिल्ली केंद्रीय उत्पादन तंत्रज्ञान संस्था सामारीक क्षेत्रातल्या संशोधनात महत्वाचे योगदान दिता आणि ताची क्षमता घटमूट करपाक आणि राष्ट्रीय पांवड्यार आपली सुवात निर्माण करपाक आर्थिक आणि संस्थाचो आधार दितले असे मुखार कुमारस्वामी हांणी सांगले. गुरु सांग्युसांग पोंगेनर हांणी आओ नागा लोककला आणि सांस्कृतिक परंपरा तिगोवन दवरपाक आणि तिचो प्रसार करपाक 6 दशका परस चढ काळ उपला. तांणी 2000 वयर तरणाट्या कलाकारांक प्रशिक्षण दिला आणि 100 परस चढ अप्रेंटिसांक मार्गदर्शन केला. त्यांच्या कार्याक लागून तांकां 2026 वर्साचो भारताचो 4थो सर्वोच्च नागरी सन्मान पद्मश्री पुरस्कार फावो झाला.
2: 6 decades of dedication have borne ample fruit at programs like Kala Diksha and the Naga Wadir Welfare Culture Club. Guru Sangyusang Pongener has guided and trained thousands. Today he's the senior most guru of the Ao Naga folk. His original folk compositions are performed on local, national and international stages. But even today, at 83 years old, his work isn't done.
0: प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या दूरदर्शी फुडारपणाखाला आणि सबका साथ सबका विकास सबका विश्वास आणि सबका प्रयास या तत्वाच्या आधारान फाटल्या 12 वर्षात उल्लेखनीय परिवर्तन झाला. या काळात मोदी सरकारान गरीब शेतकार बायला आणि युवाच्या कल्याणाखातीर आणि सक्षमीकरणाखातीर खुपशे महत्वपूर्ण उपक्रम राबवल्यात. आकाशवाणी न्यूज तुमच्या खातीर 12 वर्सां विश्वासाची विकासाची आणि जनकल्याणाची हो खासा कार्यक्रम घेऊन येतात. आयच्या कार्यावळीत देशाचे सांस्कृतिक दायज बळकट करपाक आणि ते मनोवपाक सरकारान उभारिल्ल्या पावलांचेर लक्ष केंद्रीत करतले. हेडक्वार्टर्स इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफ आणि सेंटर फॉर जॉईंट वेलफेअर स्टडीज यांच्या जोडपालवान आयोजित 2 दिसांचो परिसंवाद नवी दिल्लीत संपन्न झालो. MSME आणि स्टार्टअप्सांखातीर संरक्षण क्षेत्रातली खरेदी प्रक्रिया IDEX TPCR आणि चाचणी परीक्षांचे सुलभीकरण हो या परिसंवाद

0: संवादाचो मुखेल विशय आशिल्लो. संरक्षण क्षेत्रांतली खरेदी आनी नवोपक्रम परिसंस्थेमदी उद्देगांचो सहभाग वाडोवप हो हेत. संरक्षण मंत्रालयान दिल्ले म्हायती प्रमाण ह्या परिसंवादात 150 परस चड स्टार्टअप आनी एमएसएमई तशेंच 10 वेंचर कॅपिटलिस्ट आनी संरक्षण क्षेत्रांतले वेगवेगळे भागधारक सहभागी जाल्ले. भारत आनी अफगाणिस्तान पंगडामधल्या 3 एका दिसांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळामाळेतलो पहिलो खेळ आयज हिमाचल प्रदेशातल्या धरमशालात जातलो. हो खेळ दनपारा 1:30 सुरू जातलो. हे खेळामाळे आदीच विराट कोहलीक दुखापत जाल्ल्यान तो पंगडात ना. शुभमन गील भारतीय पंगडाचे फुडारपण सांबाळटलो. आयज सिडनीत जावपी ऑस्ट्रेलियन ओपन सर्तीच्या बायलांच्या एकोडी सर्तीत भारताची पीव्ही सिंधू जपानाची संसारीक विजेती अकाने यामागुची हांच्याआड खेळटली. तिसऱ्या मानांकित भारतीय खेळगड्यान उपांत्यपूर्व फेरयेत फक्त 27 मिनिटांनी चेन सू युचेर एकतर्फी जैत मेळून निमण्या चारांत आपली सुवात निश्चित केल्या. भारतीय हवामान खात्यान आयज आसाम आनी मेघालयात व्हड प्रमाणात पावस पडपाची शक्यता उक्तायल्या. तशेंच कोकण गोंय आंध्र प्रदेश आंतरीक कर्नाटक हांगाय बी अशीच परिस्थिती येवपाची शक्यता आसा. आनी आतां खबरो सोंपोवचे पयली परतून एक फावट कांय मुखेल खबरो. बायलांचो वाडत आशिल्लो सहभाग संद मेळपाचे नवे मार्ग उक्ते करपाक लागला अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हांणी भारतीय रेल्वेच्या वरिश्ठ अधिकाऱ्या वांगडा आरआरबीच्या भरती प्रक्रियेबाबत उच्चस्तरीय आढावो बसका घेतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज सांजवेळा फ्रांसातल्या नाय शारात पावतले आनी फ्रांस आनी स्लोवाकियातल्या 2 राष्ट्रांच्या युरोपीय भोंवडेक सुरवात करतले. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आमच्यो मुखावेल्यो राष्ट्रीय खबरो आयकात सांजेच्या 6:30 नमस्कार.
1: सकाळचे बरोबर 8:50 आणि 48 सेकंद जातात. तुम्ही ऐकतात 233.1 मीटर म्हणजेच 1287 किलो हर्ट्झांचेर आकाशवाणी पणजे केंद्राचं हो म्हादई चॅनल. आगमनो म्हादई चॅनलाचेर ह्या खिणाक चलात आस्वाद घेऊया तरेकवाराच्या हिंदी फिल्म गीतांचं चित्रसंगीत ह्या कार्यावळीत. आणि ह्या कार्यावळीक सुरुवात करताना तुमकां ऐकूंक दिता अनुराधा श्रीराम हाणें गायिल्ले लज्जा ह्या फिल्मातल्यान हे सुंदर अशें गीत.

0: अरे गुळ्यांची स्ट्रीप बाहेर किद्याक उडयली?
1: अगो गुळयो सोपल्यो मुगो त्यो.
0: गुळयो सोपल्यो म्हणून ती स्ट्रीप भायर उडव? तुका खबर ना
1: किदें?
0: घरान ओल्या कोयराची आणि सुक्या कोयराची अश्यो दोन बालद्यो आसात. किदें कळ्ळें सांग?
1: ओल्या कोयराची वेगळी बालदी आणि सुक्या कोयराची वेगळी बालदी अश्यो दोन बालद्यो.
0: चल तर सकल वच, उडयली सोपिल्ली वखदांची स्ट्रीप परत हाड आणि घरात आशिल्ल्या सुक्या कोयराच्या बालदेनूच उडय.
1: हा करता.
0: सुको आणि ओलो कोयर आपणेच व्यवस्थित उडवप ही स्वच्छतेच्या अभियानाची मुळावी सुरुवात.
1: बऱ्यो सवयो आपणवया, स्वच्छता राखूया.
0: स्वच्छता ही सेवा.
2: सप्तसूर आकाशवाणीच्या संग्रहालयातल्या घेतिल्ली कार्यावळ सप्तसूर. शास्त्रीय संगीताची सोप्या पद्धतीन वळख करून दिवपी कार्यावळ सप्तसूर. संशोधन, लेखन आणि निवेदन पंडित योगराज नाईक.

0: सूर दर आयतारा सकाळी 7:30 आकाशवाणी पणजी केंद्रात सप्तसूर।
1: दोनशे 33° 1 मीटर म्हणजेच 1287 किलो हर्ट्झांचेर तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं हो महादेवी चॅनल आकपनो महादेवी चॅनलचेर ह्या खिणाक तुम्ही ऐकतात सुंदर अशा हिंदी फिल्म गीतांची कार्यावळ चित्रसंगीत पण चित्रसंगीत ह्या कार्यावळीन वेजालो असा घेवपाचो एक ल्हानसो विसव कारण कांय खिणातच तुमकां आयकूंक मेळटल्यो ह्या वराच्यो मुखेल खबरो आयकत्राबाद आकाशवाणी पणजी केंद्राचं हो महादेवी चॅनल 233° 1 मीटर म्हणजेच 12

आकाशवाणी पणजी केंद्राचं हो महादेवी चॅनल ऐकपनो महादेवी चॅनलचे ह्या ऐकण्याक तुम्ही ऐकतात सुंदरशा हिंदी फिल्म गीतांची कार्यावळ चित्रसंगीत पण चित्रसंगीत ह्या कार्यावळीन वेजलो असा घेवपाचो एक ल्हानसो विसव कारण कांय खिणातच तुमकां आयकूंक मेळटल्यो ह्या वराच्यो मुखेल खबरो. आयकत्राबाद आकाशवाणी पणजी केंद्राचं हो महादेवी चॅनल 233.1 म्हणजेच 1287 किलोहर्ट्झांचेर. येता कोकणीतल्यान या वराच्यो मुखेल खबरो.

नमस्कार, हांव राजश्री कामत आनी आसात काय मुखेल खबरो. स्मार्ट मिटराक लागून बिलां चड येवपा सयत कांय प्रमाणांत घोळ सुरू आसा. सध्या तरी स्मार्ट मिटराची कारवाय स्थगीत दवरपाचे आदेश वीज खात्याक दिल्या अशें मुखेलमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी सांगलां. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणाखाला 12 वर्सांच्या कारकिर्दीत गोंयांत म्हत्वाची उदरगत जाल्या अशें मुखेलमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी म्हळां. गोंयांत 26 सुवातींनी एआय आधारीत कॅमेरे सुरू करपाचो निर्णय गोंय येरादारी खात्यान घेतला. ही यंत्रणा 1 जुलै सावन सुरू जातली अशी माहिती येरादारी खात्याचे मंत्री मॉवीन गुदिनो हांणी दिल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सांजवेळा फ्रांसातल्या नाय शारात पावतले आनी फ्रांस आनी स्लोवाकियातल्या 2 राष्ट्रांच्या युरोपीय भोंवडेक सुरवात करतले. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हांणी भारतीय रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्या वांगडा रेल्वे भरती मंडळ आरआरबीच्या भरती प्रक्रियेबाबत उच्चस्तरीय आढावा बसका घेतली. स्वच्छ भारत अभियानाच्या अंमलबजावणीचो नियाळ घेतना राज्यात पयली कितलो कोयर आशिल्लो आनी ता कितलो कोयर उरला हाचो अभ्यास करप गरजेचें आसा अशें पंचायत मंत्री मॉवीन गुदिनो हांणी म्हळां. भारत आनी अफगाणिस्तान पंगडामधल्या 3 एकदिसांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळामाळेतलो पयलो खेळ आयज हिमाचल प्रदेशातल्या धरमशालात जातलो. तर आयज सिडनी जावपी ऑस्ट्रेलियन ओपन सर्तीच्या बायलांच्या एकोडी सर्तीत भारताची पीव्ही सिंधू जपानाची संवसारीक विजेती अकाने यामागुची हाचे आड खेळटली. ही आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

सकाळची बरोबर 9:01 आणि 51 सेकंद जातात. तुम्ही घेतात 233° 1 मीटर म्हणजेच 1287 kHz अंचेर आकाशवाणी पणजे केंद्राचं हो महादई चॅनल आणि बोलतो नेफा डॅगपनो महादई चॅनलाचेर माय मगच योगार हिंदी फिल्म गीतांच्या चित्रसंगीत ह्या कार्यवळींत. चला तर ह्या कार्यवळीचा तुमका आस्वाद घेऊंक दितना तुमका ऐकू दिता सुनिधी चौहान हाणें गायिल्ले हे सुंदरशे गीत. ती गायतात उडी.

अगपनो शेखर रबजियानी सलीम मर्चंट आणि नीती मोहन आणि गायले हे स्टुडंट ऑफ द इयर ह्या फिल्मातल्यान गीत तुम्ही ऐकले द डिस्को दिवानी मुखावले स्वातेर. तुमका ऐकूंक दिता हे गीत उदी ह्या फिल्मातल्यान देव नेगी आणि शाश्वत सचदेव हाणी गायले जिगरा.

अभिनव लता मंगेशकर हाणे गायल्या मेरे खाब में जो आई दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे ह्या फिल्मातल्या ह्या गीता सांगताच वेळ झालो असा. चित्रसंगीत ह्या हिंदी फिल्म गीतांच्या करवीतल्यान तुमचो निरोप घेवपाचो. ऐकत रहा 233.1 मीटर म्हणजेच 1287 किलोहर्ट्झांचेर आकाशवाणी पणजी केंद्राचो म्हादय चॅनल. नमस्कार रसिक हो, सकाळचे 9:30 आणि 19 सेकंद होत आहेत. तुम्ही ऐकत आहात 233.1 मीटर म्हणजेच 1287 किलोहर्ट्झवर आकाशवाणी पणजी केंद्राची महादेई वाहिनी. रसिक हो, महादेई वाहिनीवर वेळ झालेली आहे मराठी गीतांच्या कार्यक्रमाची आणि या कार्यक्रमात आज ऐकूया चित्रपट गीते. सुरुवात करूया ह्या कार्यक्रमाला आई अंबे ह्या चित्रपट गीतातून.

रसिकहो तुम्ही ऐकत होता चिन्मयी श्रीपादा ह्याने गायलेलं हे गीत असे कोणी. कार्यक्रमात पुढे ऐकूया नटरंग ह्या चित्रपटातील हे गीत अप्सरा.

आणि रसिक हो अप्सरा ह्या चित्रपट गीतानंतर शान घेऊन येत आहेत ही लाईफची स्टोरी सांगणारी कॅपचिनो.

रसगहू आशिष शर्मा यांनी गायलेल्या बिंदास बेधडक ह्या चित्रपट गीतानंतर येतं हे शेवटचं चित्रपट गीत देवा तुझ्या गाभाराला. तुम्ही ऐकत आहात मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम 233.1 मीटर म्हणजेच 1287 किलो हर्ट्सवर आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेवी वाहिनीवरून.

रसिक हो, ह्या चित्रपट गीताबरोबरच वेळ झालेली आहे ह्या कार्यक्रमातून तुमचा निरोप घ्यायची. ऐकत रहा महादेवी वाहिनी 233° 1 मीटर म्हणजेच 1287 किलोहर्ट्झवर.

0: 233 अंश इक्वेटर म्हणजेच 1283 किलो हर्ट्झांवर तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजे केंद्राचं महादेवी चॅनल. अकबनो महादेवी चॅनलचेर बरोबर धावरांचे ऐकूया दिल्ली केंद्रावलान सक्षेप जपी हिंदीतल्यान खबरो आणि परतून म्हणूया धावर जाऊन 5 मिनिटांचेर जिणेचे रंगदाखोबी तरेकवारशा कातरांच्या कारवेत ऐकत राहत महादेवी चॅनल 233 अंश एक मीटर म्हणजेच 1287 किलो हर्ट्झांवर.
1: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं वैष्णवी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज फ्रांस के नीस शहर

करायचे तर एक वार शरून दखो पी कांतारांच्या कार्यवळीत. कांतारांच्या कार्यवळीत सुरुवात करूया ह्या सुंदर अशा कांतारा लॉर्ना हांच्या तळ्यान हे कांतार ऐकात मुजो तव. आणि उपरांत लॉर्ना हांच्याच आवाजान तुमकां ऐकूंक दिता मुखावेले कांतार स्वर्गार राज्यांत.

233 मीटर म्हणजेच 1287 किलोहर्ट्झांचेर तुम्ही घेतात आकाशवाणी पणजी केंद्राचं हो म्हादई चॅनल. आयकपनो म्हादई चॅनलाचेर ह्या खिणाक मैमोगाचो येवकार जेणे

ऐकपेनो लॉर्ना ह्यांच्या आवाजांनी दोन कातारा ऐकल्या उपरांत मुखार सुवात तुमकां ऐकूंक दिता. अँटोनियो जे फर्नांडीस हांणी गायिल्लें कातार आदलो तेंप.

0: प्लास्टिकापासून पैस राहूया, प्लास्टिकाचा वापर टाळूया, स्वच्छ आणि नितळ भारत घडवूया, स्वच्छता ही सेवा।
1: आयकबनो सोनिया आणि सुकुरो हांणी गायले हे कांतार। तुम्ही आयकले फॅशन आणि ह्या कांतारा सांगतकच वेळ झालो आसा कांतारांच्या ह्या कार्यावळीतल्या तुमचो निरोप घेवपाचो। आयकत रावत आकाशवाणी पणजी केंद्राचो म्हादय चॅनल 233.1 मीटर म्हळ्यारच 1287 किलोहर्ट्झांचेर बरोबर 10:30 तुमच्या खात्या आमी घेवन येतात हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची कार्यावळ। ह्या खेळात सकाळच्या बरोबर 10:30 आणि 1 सेकंद जाता। सुरुवात करूया हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीक आणि ह्या कार्यावळीक सुरुवात करताना तुमकां ऐकूंक दिता मोहम्मद दिलशाह खां हांचे गायन। तांणी आपल्या गायनातल्यान सादर केलो राग गुजरी तोडी।

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम तुम्हाला मोहम्मद दिलशाह खान यांचे गायन आणि त्यांनी आपल्या गाण्यातल्या सादर केलेला राग गुजरी तोडी. मुखर स्वातीर कार्यक्रम ऐकूया मोहम्मद दिलशाह खान यांचे गायन आणि त्यांनी आपल्या गाण्यातल्या सादर केलेली ठुमरी मिश्र पहाडी.

मोहम्मद दिलशा खां हांच्या गायनान तुम्ही आयकली ठुमरी मिश्र पहाडी. या वांगडा हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची कार्यावळ इतल्यान सोपता. इकरा वरांचेर आमी दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत करता हिंदीतल्यान खबरो.

चे संगीत आणि समीर हांची रचना. गाता रहे मेरा दिल तुम्ही ऐकता आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनलाचे. ऐकूया फुडले गीत.

वी आर फॅमिली या फिल्मातलं गीत तुम्ही ऐकलंय, राहत फतेह अली खान आणि श्रेया घोषाल यांच्या आवाजात. संगीतकार शंकर एहसान आणि लॉय आणि गीतकार इर्शाद कामिल आणि अन्विता दत्त. गाता रहे मेरा दिल कार्यावळ पुढे वर्ताना आता ऐकूया लुटेरा या फिल्मातले गीत, मोनाली ठाकूर यांचा आवाज.

आयकुप्यानो फिल्मी संगीताचो आस्वाद तुम्ही घेता, ऐकत गाता रहे मेरा दिल. कार्यावळीत या खिणाक घेऊया ल्हानसोच विसव.

0: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स.
1: वेव्स
0: हातून तुमका विनामूल्य मेळटात
1: मुव्हीज, शोज, सिरियल्स, ऑडिओ गेम्स, लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किदें.
0: तर करात बेगोबेग डाउनलोड
1: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ॲपल iOS वेल्यान.
0: वेव्स तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
1: वेव्स.
2: गाता रहे मेरा दिल कार्यावळी तुमका परतून एकदा येवकार. ऐकूया फुडले गीत. दम या फिल्मा खातीर सोनू निगम आणि सौम्या राय हांचो आवाज, संगीतकार संदीप आणि गीतकार नितीन.

आता ऐकूया मुंबई पुणे मुंबई या फिल्मातले गीत बेला शेंडे हांच्या आवाजात, अविनाश विश्वजीत हांचे संगीत आणि गुरु ठाकूर हांची गीतरचना।

आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान आमी उलयता. 11 वर जावन 30 मिनटांचेर आमी दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत करता स्टम्प्ड ही कार्यावळ. उपरांत परतून एकदा गातारे हे मेरा दिल कार्यावळ तुमकां आयकुपाक मेळटली.

0: या गीता वांगडा गाता रहे मेरा दिल कार्यावळींतल्यान सोंपता. आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनला वेल्यान आमी उलयता. कार्यावळींची रुपरेषा रोखडीच.
1: सप्तसूर आकाशवाणीच्या संग्रहालयातल्यान घेतिल्ली कार्यावळ सप्तसूर. शास्त्रीय संगीताची सोप्या पद्धतीन वळख करून दिवपी कार्यावळ सप्तसूर. संशोधन, लेखन आणि निवेदन पंडित योगराज नाईक.

0: सप्तसूर दर आयतारा सकाळी 7:30 आकाशवाणी पणजी केंद्रात. सप्तसूर सप्तसूर.
1: दोनशे 33° 1' म्हळ्यार 1287 kHz आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनला वेल्यान आमी उलयता. 12:01 आनी 10 सेकंद जाल्यात. आता जाणा जावन घेऊया फुडल्या कार्यावळींची रूपरेषा.

उपरांत 12:05 आयकुपाक रावात खासा बायलां खातीर अस्तुरी ही कार्यावळ. अस्तुरी आयज घेवन येता रुपा कोसंबी हांचे कविता वाचन. उपरांत 12:30 अस्तुरी कार्यावळीत आयकुपाक रावात स्वर संगम. 1 वरांचेर हिंदीतल्यान खबरो. मुखेल खबरो 1:05 उपरांत कानळा ओवळा कार्यावळ तुमकां आयकुपाक मेळटली. सदा फुली 1:40 चित्रसंगीत आयकुपाक रावात 2:30 दनपारच्या 3:12 आमची दनपारची सभा सोंपता.

सांच्या 5:28 आमची तिसरी सभा सुरू जाता. मराठी युवाणी 5:30 रोजगार माहिती 6:10 शब्दुली ऐकूपाक रावात 6:15 कातारांचो आस्वाद घ्यात 6:35 सांच्या 7:00 भावगीत 7:20 प्रादेशिक खबरो.

चावडेर 7:30, 8:15 हिंदी चित्रपट संगीत, स्पॉटलाइट 9:15, करंट अफेअर्स 9:30 आणि नॅशनल प्रोग्राम ऑफ म्युझिक 10:00 आम्ही दिल्ली केंद्रावेल्यान संक्षेपित करता. रातच्या 11:12 आमची निमाणी सभा सोपता. ह्यो आशिल्ल्यो म्हादय चॅनलावेल्यो तरेकवार कार्यावळी.

आता जाणून जाऊन घेऊया एफ एम रेनबो चॅनलावरील कार्यावळी. 12:10 ऐकू 11 तुमच्या आवडीचे हिंदी फिल्मी संगीत चित्ररंजन कार्यावळीत. कतारांचा आस्वाद घ्यात 1:05. दनपारच्या 2 भावगीता तुमका ऐकूपाक मेळटली. दोन वरां जाऊन 32 पश्चिमी संगीताच्या कार्यावळीत जूक बॉक्स. 3 प्रायोजित कार्यावळ स्पायस. 3:10 आर जेस चॉईस. पॉप टाईम 4:05. म्युझिकल कॉकटेल 5:10. पाच वर जाऊन 35 मराठी गीता तुमका ऐकूपाक मेळटली. रेनबो सांज ऐकूपाक रावात 6:05. 7:45 फार्म टू सिटी. कतारांचा आस्वाद घ्यात 8:05. एक ही फिल्म से 8:30. नऊ वरां जाऊन 15 बेस्ट ऑफ द वीक. पश्चिमी संगीताच्या कार्यावळीन फोन इन रिक्वेस्ट सॉंग्स प्रोग्राम 10:05. 11:10 फ्रॉम द आर्काइव्स. आशिल्ल्यो एफ एम रेनबो चॅनलावेल्यो तरी

0: वचयोकार सुरवेक ऐकूया आरती नायक हांच्या आवाजात ही भक्ती रचना।
1: रसिकांक, अभ्यासकांक, समीक्षकांक, भक्तांक सगळ्यांकच मिरेचे एक मन भुलवणे रूप वर्षाची वर्षा पिशे करीत आयला। ते रूप मीरा एक विरहणीचे श्याम सहवासाची उत्कट ओढ तिका घुसमटायता, तिचो श्वास आडायता, तिजे उतर शेणयता। मिरेक त्रास त्रास जातात, तिजे श्वास श्वास थांबतात। मीरा श्याम सावळ्याक सोदता, कृष्णा तुकाच मरे ती रावता।

0: सरळ अशी सोडून वाट वाकडी मुद्दाम जाली कशी. सरळ अशी सोडून वाट वाकडी मुद्दाम जाली कशी. जिणेची ही काणी अशी वळणारे खेत थांबली कशी. जिणेची ही काणी अशी वळणारे खेत थांबली कशी. फातोड जावंक येता तेन्ना तूं घडये म्हाका मेळत. फातोड जावंक येता तेन्ना तूं घडये म्हाका मेळत. इतलो वेळ वाट पळोवन प्राण मात उबून वचत. इतलो वेळ वाट पळोवन प्राण मात उबून वचत. फुडली कविता आसा पिनिल्लें मन. झिरझिरिल्ल्या ह्या मनाक आतां घालतना धागे 1707 घालून घालून सुयेक सूत थकून गेले नाजूक हात. झिरझिरिल्ल्या ह्या मनाक आतां घालतना धागे 1707 घालून घालून सुयेक सूत थकून गेले नाजूक हात. उसवल्ले थंय शिवता शिवता सगळेंच गेले विसविसत. उसवल्ले थंय शिवता शिवता सगळेंच गेले विसविसत. सतर भितर मन केन्ना कोसळत जमना जाला हिशोब कोत. सतर भितर मन केन्ना कोसळत जमना जाला हिशोब कोत. एकार एक घावे पचयतना भितरल्यान कूड गेली लासत. एकार एक घावे पचयतना भितरल्यान कूड गेली लासत. भायलो बापको तसोच दवरून कोसळून पडत केन्ना इमारत. भायलो बापको तसोच दवरून कोसळून पडत केन्ना इमारत. वाळटेच्या घरावरी बरगल्ले हे मन. वाळटेच्या घरावरी बरगल्ले हे मन मायेचो स्पर्श पुसून जायना सहन. मायेचो स्पर्श पुसून जायना सहन. फूंक पुसून घालशात जाल्यार पिंदत वतलें झिरझिरिल्लें मन. फूंक पुसून घालशात जाल्यार पिंदत वतलें झिरझिरिल्लें मन. फुडल्या कवितेचें नांव आसा वळख. वळख आसल्यार संवसारांत कांयच तुका उणी ना. वळखीन काम जाता तें पयशांनी घडये जावचें ना. कांयच ना वळख देख जाल्यार तूं शेणलो. जिणेच्या गुप्प काळखान वाट सासपीत रावलो. वचत थंय गरजेची वळखी वळखीन वो संसार. वचत थंय गरजेची वळखी वळखीन वो संसार. वळख तुजी आसा जाल्यार परजळ खंयच्याय मळार. वळख तशी रक्ताची केन्ना केन्ना आसता. वळख तशी रक्ताची केन्ना केन्ना आसता. पूण ती दाखोवपाक मात सदींच भिरात आसता. असली वळख स्वार्था मुखार केन्नाय फाटी सरता. काळजाक ती नकळटाच तशीच रडत दवरता. काळजाक ती नकळटाच तशीच रडत दवरता. पोटलो आसल्यार तुजे कडेन वळख तुका गावतली. पोटलो आसल्यार तुजे कडेन वळख तुका गावतली. आशिल्ले नाशिल्ले गूण तुजे सगळी बरी गायतली. आशिल्ले नाशिल्ले गूण तुजे सगळी बरी गायतली. वात्सल्याच्या नात्याक जरी वळखीची गरज ना. वात्सल्याच्या नात्याक जरी वळखीची गरज ना. धन तुजे सोंपले जाल्यार भुरगीं पसून विचारिना. धन तुजे सोंपले जाल्यार भुरगीं पसून विचारिना. अशी ही वळख केन्ना केन्ना काटो जावन खुपता. अशी ही वळख केन्ना केन्ना काटो जावन खुपता. रक्ताची नातें आसलें तरी घाय जावन व्हांवता. रक्ताचें नातें आसलें तरी घाय जावन व्हांवता. निमणी कविता आसा मळब. सैमान आमच्या खातीर मळब दवरला उक्तें. आमी मात पोनाक रावन करतात आमकां जाय तें. हें म्हजें तें तुजें वाटेंच घालीत उरले. मातयेन विलीन जातना तातूंतले कितले व्हरतले. पयशां मुखार नातीं गोतीं सगळेंच किकोत जालें. पोसो आमचो भरचे खातीर सैमाकूय बुड्डून खालें. म्हजें काळाचें खाजें ह्याच न्यायान भुकतलें. जांकां लागून काडटात घश्टे तेच आमकां भायर आयतले. जांकां लागून काडटात घश्टे तेच आमकां भायर आयतले.
1: रुपा कोसंबी हांचें कविता वाचन तुमी निकतेच आयकलें. अस्तुरी कार्यावळींत ह्या खिणाक घेवया ल्हानसोच विसव.

यशस्विनी, कर्तृत्वान अस्तुऱ्यांचे यशस्वी कार्य ऐकात यशस्विनी दर आयतारा दनपारा 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलार यशस्वी

0: आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलाचेर तुम्ही ऐकता अस्तुरी स्वर संगम कार्यावळ रोखडीच.
1: वीर जवान जवानांच्या अनुभवांची गाथा घेऊन येता आकाशवाणी वीर जवान. दर महिन्याच्या दुसऱ्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 वरांचेर म्हादय वाहिनींत आणि दर महिन्याच्या दुसऱ्या शुक्रारा सकाळी 7:30 वरांचेर FM रेनबोंत वीर जवान.

आयकू पियानो, 12 वरां जावन 30 मिनटां आनी 24 सेकंद जाल्यात. स्वरसंगम कार्यावळींत तुमकां सगळ्यांक येवकार. सुरवेक आयकुया विदुशी शोभा गुरुटू हांच्या गायनान ठुमरी मिश्र पहाडी.

विदुषी शोभा गुरटू हांच्या गायनान तुम्ही ऐकली ठुमरी मिश्र पहाडी. आता ऐकूया विदुषी शोभा गुरटू हांच्या गायनान ठुमरी मिश्र राग.

विदुषी शोभा गुरुटू हांच्या गायनान तुम्ही ऐकली ठुमरी मिश्र राग. आता ऐकूया विदुषी शोभा गुरुटू हांच्या गायनान राग सोहनी भजन.

विदुषी शोभा गुरुटू हांच्या गायनान तुम्ही ऐकलो राग सोहनी भजन. या वांगडा स्वरसंगम कार्यावळ इतल्यान सोपता. आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनलावेल्यान आम्ही उलयता. 12 वरां जावन 59 मिनटां जाल्यात. अस्तुरी कार्यावळ इतल्यान सोपता.

आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलाचेर तुम्ही ऐकता तुमच्या आवडीची कानळा ओवळा. फुडले कातार आल्फ्रेड रोज आणि इरिटा रोज हांच्या तळ्यांत.

तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहेत. ठळक बातम्या. प्रधानमंत्री फ्रान्स आणि स्लोवाकिया दौऱ्यावर रवाना. भारत इनोव्हेट सोहळ्याचं उद्या करणार उद्घाटन. डीआरडीओच्या बहुस्तरीय मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचण्या यशस्वी. इराणनं शांततापूर्ण नागरी वापरासाठी अणुऊर्जेचा कार्यक्रम राबवायला अमेरिकेची हरकत नाही. काँगोमध्ये इबोलाची लागण झालेल्या 17 नवीन रुग्णांची नोंद, तर आणखी 5 जणांचा मृत्यू. आणि भारत अफगाणिस्तान एकदिवसीय क्रिकेट सामना आज धरमशाला इथं रंगणार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फ्रान्स आणि स्लोवाकिया दौऱ्यावर आज रवाना झाले. देशाच्या धोरणात्मक संकल्पनेत फ्रान्सला विशेष स्थान आहे. आपल्या फ्रान्स भेटीत दोन्ही देशांमधल्या आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करण्यावर भर असेल, असं त्यांनी दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय. फ्रान्स भेटीत प्रधानमंत्री उद्या फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासह दोन्ही देशांमधल्या नवोन्मेष वर्षानिमित्त आयोजित भारत इनोव्हेट्स या सोहळ्याचं उद्घाटन करतील. देशातल्या उत्कृष्ट स्टार्टअप्सना या कार्यक्रमातून जागतिक गुंतवणूकदारांशी जोडता येईल. तसंच हा सोहळा देशातल्या उच्च शिक्षण परिसंस्थेतल्या नवोन्मेषाला गती देण्यासाठी उपयुक्त ठरेल, असं प्रधानमंत्र्यांनी आपल्या निवेदनात म्हटलंय. नंतर प्रधानमंत्री उद्या 2 दिवसांच्या स्लोवाकिया दौऱ्यासाठी रवाना होतील. तिथं ते स्लोवाकियाचे अध्यक्ष पेलिग्रिनी आणि प्रधानमंत्री फिको यांची भेट घेतील. या दौऱ्यामुळे युरोपीय महासंघासोबतच्या भारताच्या धोरणात्मक भागीदारीला नवी ऊर्जा मिळेल, तसंच दोन्ही देशांमधल्या द्विपक्षीय संबंधांनाही नवी गती मिळेल, असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केलाय. स्लोवाकियाचा दौरा आटोपून प्रधानमंत्री पुन्हा फ्रान्समधल्या एव्हियन इथं परत येतील. तिथं ते 16 आणि 17 जूनला G7 देशांच्या शिखर परिषदेत सहभागी होतील. या परिषदेतल्या भारताच्या सहभागातून जागतिक पातळीवर देशाच्या वाढत्या महत्वावर भागीदार देशांनी दाखवलेल्या विश्वासाची प्रचिती येते, असंही प्रधानमंत्र्यांनी म्हटलंय. या परिषदेसाठी सलग

8 वेळा भारताला आमंत्रित केलं गेलं आहे. यानंतर 18 जून रोजी पॅरिस भेटीनं प्रधानमंत्री आपल्या दौऱ्याचा समारोप करतील. तिथं ते फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत व्हिवाटेक 2026 या आयोजनात सहभागी होतील. पॅरिसमधल्या भारतीय समुदायाला भेटण्यासाठी आपण उत्सुक असल्याचंही प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे. या संपूर्ण दौऱ्यामुळे युरोप आणि G7 देशांसोबतच्या भारताच्या दृढ संबंधांना अधिक बळकटी मिळेल, तसंच आपल्या भागीदारीची व्याप्ती वाढवण्यासाठी देशाची दृढ वचनबद्धताही अधोरेखित होईल, असंही प्रधानमंत्र्यांनी निवेदनात म्हटलं आहे. डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राविरुद्ध बहुस्तरीय संरक्षण आणि मध्यम पल्ल्यावरील जहाजांना लक्ष्य करणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या 3 यशस्वी चाचण्या काल आणि परवा घेतल्या. त्याबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओचं अभिनंदन केलंय. समाजमाध्यमांवर सिंग यांनी म्हटलंय की या चाचण्यांमुळे आक्रमक आणि प्रतिरोधक अशी क्षेपणास्त्र बाळगणाऱ्या निवडक देशांमध्ये आता भारताची गणना होते. नौदलाच्या मध्यम पल्ल्याच्या जहाजविरोधी क्षेपणास्त्रांनीही आपली क्षमता सिद्ध केली आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे. या चाचण्यांद्वारे लांब आणि मध्यम पल्ल्याची क्षेपणास्त्र हवेतच नष्ट करण्याची भारताची क्षमता सिद्ध झाली आहे. युद्धतंत्राच्या बदलत्या परिस्थितीत ड्रोन, उपग्रह आणि रोबोटिक्स यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्याचं आवाहन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारतीय हवाई दलात नव्यानं नियुक्त झालेल्या अधिकाऱ्यांना केलंय. हैदराबादमध्ये डुंडीगल इथल्या हवाई दल अकादमीत आयोजित 217 तुकडीच्या संयुक्त दीक्षांत संचालनाप्रसंगी ते बोलत होते. आधुनिक काळात युद्धपद्धतीत मोठे बदल झालेत आणि अधिकाऱ्यांनी नवीन युद्धप्रणाली आणि रणनीतींबाबत स्वतःला सतत अद्ययावत ठेवलं पाहिजे, असं ते म्हणाले. यावेळी संरक्षण मंत्र्यांनी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत प्रशिक्षण घेतलेल्या महिला कॅडेट्सच्या पहिल्या तुकडीलाही सेवेत समाविष्ट केलं. या महिला कॅडेट्स गेल्या वर्षी एनडीएमधून प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर शाखा विशिष्ट प्रशिक्षणासाठी हवाई दल अकादमीत दाखल झाल्या होत्या. यावेळी Su-30 MKI सारंग हेलिकॉप्टर आणि सूर्यकिरण एरोबॅटिक समूहानं त्यांची हवाई प्रात्यक्षिकही सादर केली. संरक्षण दलाच्या विविध शाखांमधील वरिष्ठ अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते. भारतीय हवाई दलाच्या AN-32 या विमानाला आज सकाळी आसाममधल्या हवाई दलाच्या जोरहाट तळावर अपघात झाला. यानंतर तातडीनं आग आटोक्यात आणायचं काम सुरू केल्याचं हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी म्हटलंय. या अपघाताच्या कारणांचा शोध घेण्यासाठी चौकशी समितीची स्थापना केली असल्याची माहितीही हवाई दलानं दिली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज डेहराडून इथल्या इंडियन मिलिटरी अकादमीत दीक्षांत समारंभासाठी उपस्थित राहणार आहेत. या वर्षीच्या दीक्षांत संचलनात पहिल्यांदाच महिला कॅडेट सहभागी होणार आहेत. या भव्य सोहळ्यात 500 जास्त कॅडेट्स अंतिम टप्पा पूर्ण करून भारतीय सैन्यात अधिकारी म्हणून नियुक्त होतील. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. इराणनं अणुऊर्जेचा नागरी वापरासाठीचा कार्यक्रम राबवायला हरकत नसल्याचं ट्रम्प यांच्या प्रशासनानं म्हटलंय. इराणबरोबरच्या अणुकरारात तसं कलम समाविष्ट करायला हरकत नाही, मात्र त्यापूर्वी इराणला अण्वस्त्र तयार करता येणार नाही अशा रीतीनं तिथल्या पायाभूत सुविधा नष्ट केल्या पाहिजेत अशी अट अमेरिकेनं घातलीय. दोन्ही देशांमध्ये शांतता कराराची बोलणी चालू असून त्यातला काही तपशील अमेरिकेच्या सूत्रांनी काल उघड केला. तहातल्या कलमांनुसार इराणला अण्वस्त्र निर्मितीसाठी लागणारी सामग्री नष्ट करावी लागणार आहे, तसंच अणुप्रकल्पांची वेळोवेळी तपासणी करून घ्यावी लागेल. भारतानं रशियाकडून इंधन तेल खरेदी केल्याचं फिनलंडनं समर्थन केलं आहे. तेलाच्या दरांबाबत युरोपात निश्चित केलेली मर्यादा पाळली जात असल्याचं फिनलंडच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री एलिना वॉल्टोनेन यांनी म्हटलंय. फिनलंडच्या दौऱ्यावर गेलेले परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांच्याशी त्या काल बोलत होत्या. अमेरिकेनं जागतिक बाजारपेठेतला तोल सांभाळण्यासाठी भारताला रशियाकडून तेल खरेदीची मुभा दिली आणि नंतर त्याबद्दल भारतीय मालावर दंडात्मक शुल्क लादलं, अशी टीका जयशंकर यांनी यावेळी केली. कॉंगोमधल्या इटुरी प्रांतात इबोलाची लागण झालेल्या 17 नवीन रुग्णांची नोंद झाली तर आणखी 5 जणांचा मृत्यू झाला. कॉंगोच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. यामुळे इबोलाची लागण झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 689 पोहोचली तर यापैकी 139 रुग्णांचा मृत्यू झालाय. इबोला विषाणूच्या बुंडीबिग्यो या नव्या प्रकारामुळे हा आजार उद्भवलाय. या उद्रेकाचा सामना करत असताना वैद्यकीय साहित्याचा तुटवडा, मर्यादित उपचार क्षमता आणि निधीची

0: कमतरता या समस्या भेडसावत असल्याचंही या अधिकाऱ्यांनी म्हटलंय. भारत आणि अफगाणिस्तान दरम्यान एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात होणार आहे. मालिकेतला पहिला सामना हिमाचल प्रदेशात धरमशाला इथल्या मैदानावर होईल, मात्र पावसामुळे नाणेफेकीला विलंब झालाय. मालिकेतला दुसरा सामना येत्या 17 जूनला लखनौ इथं तर तिसरा आणि अखेरचा सामना 20 जूनला चेन्नई इथं होणार आहे. आयसीसी महिला टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सलामीच्या सामन्यात यजमान इंग्लंडनं श्रीलंकेचा 57 धावांनी पराभव केला. इंग्लंडच्या या संघानं 20 षटकात 1 बाद 219 धावा केल्या तर श्रीलंकेचा डाव 132 धावात आटोपला. भारताचा पहिला सामना पाकिस्तानविरोधात उद्या होणार आहे. सिडनी इथं सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची 2 वेळची ऑलिम्पिक पदक विजेती पी व्ही सिंधू हिचं आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आलं. आज झालेल्या महिला एकेरीच्या अत्यंत चुरशीच्या सामन्यात जपानच्या अकाने यामागुची हिनं सिंधूचा सरळ गेममध्ये पराभव केला. सिंधूच्या पराभवानं भारताचं स्पर्धेतलं आव्हानही संपुष्टात आलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात महायुतीचं सरकार अधिक कार्यक्षमतेनं आणि गतीनं काम करत असल्याचा विश्वास केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातल्या केंद्र सरकारला 12 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्तानं बुलडाण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भारत आणि जर्मनी यांच्यातली विकास भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी आज नवी दिल्लीत नीती आयोग आणि जर्मनीच्या शिष्टमंडळाची बैठक झाली. जर्मनीचं तांत्रिक कौशल्य आणि आर्थिक क्षमता तर भारताची धोरणात्मक महत्वाकांक्षा आणि संस्थात्मक ताकद या एकमेकांना पूरक असल्याचं मत या बैठकीत व्यक्त करण्यात आलं. नैऋत्य मोसमी पाऊस महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, ओदिशा, झारखंड, बिहार आणि छत्तीसगड राज्यांमध्ये पुढे सरकण्यासाठी अनुकूल परिस्थिती असल्याचं हवामान विभागानं म्हटलंय. आसाम आणि मेघालयात आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. पुढचे 2 दिवसात देशाच्या काही भागात मुसळधार पावसाची तर महाराष्ट्रात उद्यापर्यंत मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भात आज उष्णतेच्या लाटेची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री फ्रान्स आणि स्लोवाकिया दौऱ्यावर रवाना. भारत इनोव्हेट सोहळ्याचं उद्या करणार उद्घाटन. डीआरडीओच्या बहुस्तरीय मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचण्या यशस्वी. इराणनं शांततापूर्ण नागरी वापरासाठी अणुऊर्जेचा कार्यक्रम राबवायला अमेरिकेची हरकत नाही. काँगोमध्ये इबोलाची लागण झालेल्या 17 नवीन रुग्णांची नोंद तर आणखी 5 जणांचा मृत्यू. आणि भारत अफगाणिस्तान एकदिवसीय क्रिकेट सामना आज धरमशाला इथं रंगणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: -233 अंश म्हणजे 1287 किलोहर्ट्झांचेर आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादय चॅनलवेल्यान आम्ही उलयता. आता जाणा जाऊन घेऊया फुडल्या कार्यावळींची रूपरेषा. दोन वरांचेर मिड डे न्यूज इन इंग्लिश. 2 वरां जावन 15 मिनटांचेर दोपहर समाचार. चित्रसंगीत आयकुपाक रावात. 2 वरां जावन 30 मिनटांचेर.

0: शंकर रामाणी हांची गीतरचना तुम्ही नुकतीच ऐकली. भीमराव पांचाळे हांचो आवाज आणि संगीत. सदाफुली कार्यावळीत या खिणाक घेऊया ल्हानसोच विसव.
1: गाव आणि हाव ऐकात गावांतल्यो गजाली गावकारांकडल्या.
2: गावामध्ये खास नाव गाव रे मजो गाव.
1: दर महिन्याच्या पहिल्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 वरांचेर शुभ प्रभात हे कार्यावळी आकाशवाणी पणजीच्या महादय चॅनलार.
3: गाव आणि हाव.
0: सदाफुली कार्यावळीत तुमका परतून एकदा येवकार. ऐकूया फुडले गीत श्यामा चित्तार हांच्या आवाजात. गजानन रायकार हांची गीतरचना.

मिस्टर नटवरलाल या फिल्मातले गीत तुम्ही ऐकले, लता मंगेशकर, किशोर कुमार आणि सांगतांच्या आवाजात, संगीतकार राजेश रोशन आणि गीतकार आनंद बक्षी. चित्रसंगीत कार्यावळ पुढे वळताना आता ऐकूया शान या फिल्मातले गीत, आशा भोसले हांचा आवाज, आर डी बर्मन हांचे संगीत आणि आनंद बक्षी हांची गीतरचना.

0: ऐकुप्यानो हिंदी फिल्मी संगीताचो आस्वाद तुम्ही घेता ऐकत चित्रसंगीत कार्यावळीत या खिणाक घेऊया ल्हानसोच विसव.
1: वेगवेगळ्या मळार आपले वर्चस्व गाजयतल्या अस्तुऱ्यां खातीर खासा कार्यावळ अस्तुरी. अस्तुऱ्यांच्या कला गुणांक वाव दिवपी कार्यावळ अस्तुरी. अस्तुरी घेऊन येता आकाशवाणी पणजी बुधवार ते आयतार 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलाचेर अस्तुरी.

परदेस या फिल्मातले गीत तुम्ही ऐकले कुमार सानू हांच्या आवाजात, संगीतकार नदीम श्रवण आणि गीतकार आनंद बक्षी. चित्रसंगीत कार्यावळ पुढे वरताना आता ऐकूया येस बॉस या फिल्मातले गीत, अभिजित आणि अलका याज्ञिक.

आता ऐकूया चित्रसंगीत कार्यावळीतले निमाणे गीत. बाहुबली 2 या फिल्मा खातीर मधुश्री हांचो आवाज, MM किरावानी हांचे संगीत आणि मनोज मुंतशीर हांची गीतरचना.

0: रसिक श्रोते हो, पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे आजच्या युववाणी मराठी या कार्यक्रमात. आपण ऐकूया कविता वाचन, सादर करीत आहे मोनिका गावस.
1: नमस्कार. कविता ही मनाचा हुंकार आहे. प्रत्येकाच्या मनातच हे काव्य दडलेलं असते. जेव्हा हेच काव्य शब्दरूप घेते तेव्हा मनातील वीण पक्की जुळून जाते आणि मग जगणंसुद्धा चांदणं होऊन जातं. आपल्या अवतीभवतीची सृष्टी जर आपण अनुभवली तर तिच्यातील सृजनोत्सव डोळ्याचे पारणे फेडतो. पाऊस आणि धरती याचं हे नातं असंच. म्हणून पाऊस आला की जशी धरती सतेज होते तसेच मनाला सुद्धा कवितेचे अंकुर फुटतात. अशाच काहीशा कविता माझ्याही मनात दाटून आल्या आणि मलाही अभिव्यक्त व्हावेसे वाटते. माझ्या काही कविता आपल्यासमोर सादर करते. या नभाने या भुईला दान द्यावे, या नभाने या भुईला दान द्यावे आणि या मातीतून चैतन्य गावे, असे कवी नागो महानोर यांनी आपल्या कवितेत म्हटले आहे. पाऊस आणि माती, पाऊस आणि नाती, त्यातूनच अंकुरती सृजन मोती. माझ्या पहिल्या कवितेचं नाव आहे नांगर. नवलाई ही कसली झाली पुन्हा मैत्री नांगराची, नवलाई ही कसली झाली पुन्हा मैत्री नांगराची, ओले या मातीशी झाली आणि मग या मातीला नवे जीवन दान मिळाले. नांगर घुसला धरतीत, नांगर घुसला धरतीत, धरती फाटली तुकड्यात, त्या तुकड्यातून गवत उगवलं, त्या गवताशी पाऊस भिडला. कोसा कोसात हिरवाई गंध मातीचा घेऊनी, कोसा कोसात हिरवाई गंध मातीचा घेऊनी, वाऱ्यासंगे डुलू लागली पोपटांशी ती बोलू लागली. पोपटांनाही मजा आली हिरव्या मळ्यावर खेळताना, पोपटांनाही मजा आली हिरव्या मळ्यावर खेळताना, खेळता खेळता मगचोचीत हिरवे दाणे वेचताना, खेळता खेळता मगचोचीत हिरवे दाणे वेचताना. रंगात रंगुनी रंग माझा वेगळा, रंगात रंगुनी रंग माझा वेगळा, असं म्हणून मनाला खुणावणारा सप्तरंगी इंद्रधनुष्याची रंग घेऊन मिरविणारा श्रावण महिना आता अवघ्या काही पावलांवर येऊन ठेपलेला आहे. कोवळ्या लुसलुसीत गवतावरील दवबिंदूचे टपोरे थेंब, माळ्यावरील हिरवी पिवळी फुले, ऊन सावलीचा खेळ आणि धरतीची शहारलेली काया म्हणजे श्रावणाचे आगमन. किती रंग किती गंध, सण उत्सव यांचे तर मधुमिलन, असा हा श्रावण महिना म्हणजे निर्मितीचा सोहळा. माझ्या कवितेचं नाव आहे श्रावण. पावसाच्या पावलांनी श्रावणाचे आगमनी, पावसाच्या पावलांनी श्रावण आगमनी, थाटा माटात विजा कडाडून धावत धावत सरी येई, थाटा माटात विजा कडाडून धावत धावत सरी येई. मोठमोठ्या थेंबांनी पावळ्या बांधल्या झऱ्यांनी, मोठमोठ्या थेंबांनी पावळ्या बांधल्या झऱ्यांनी, झऱ्यांनाही पूर आला वळणे आता नदीकाठी, झऱ्यांनाही पूर आला वळणे आता नदीकाठी. ओली ओली धरणी झाली गवता आड लपून बसली, ओली ओली धरणी झाली गवता आड लपून बसली, गवत देखील शहारून गेले हर्षानी ती नाचू लागली, गवत देखील शहारून गेले हर्षानी ती नाचू लागली. ऋतू बहर

रमला निसर्ग रमला, ऋतू बहरला निसर्ग रमला, मातीशी तो खेळू लागला, रंग नवा अंगी चढवून पाऊस गाणे गाऊ लागला, सृष्टी सारी बहरून गेली पावसामध्ये मातून गेली, सृष्टी सारी बहरून गेली पावसामध्ये मातून गेली, धरणी लाया पंख फुटूनी पावसासंगे उडू लागली, धरणी लाया पंख फुटूनी पावसासंगे उडू लागली। जीवनात काही काटेरी दंखद असतात, जीवनात काही काटेरी दंखद असतात, डोळे उघडून पहा तरी प्रत्येकालाच फुलपाखराचे पंख असतात, डोळे उघडून पहा तरी प्रत्येकालाच फुलपाखराचे पंख असतात। अशी जगण्यातली सकारात्मक भावना व्यक्त केली तरी सुद्धा कधी कधी मन वेदनेने पिळवटून जाते, त्यातही ती वेदना एका मुलीची महिलेची असेल तर मात्र ती सल आयुष्यभर टोचत राहते। अशीच एक वेदना माझ्या या कवितेतून व्यक्त करावीशी वाटते। माझ्या कवितेचं नाव आहे भातुकलीचा खेळ। भातुकलीच्या खेळामधल्या बाहुलीसारखे आयुष्य आहे का स्त्रीचे? भातुकलीच्या खेळामधल्या बाहुलीसारखे आयुष्य आहे का स्त्रीचे? कुणीही येतो कधीही घेतो, खेळून झाल्यावर फेकून देतो, तिच्या स्वप्नांना काहीच किंमत नाही, तिच्या आशा इच्छांना कुठेच जागा नाही, असं तिचं आयुष्य वाळलेल्या पानासारखे आहे का? कशी सांगू व्यथा स्त्रीची काट्या फुलात आयुष्य सजलेलं, कशी सांगू व्यथा स्त्रीची काट्या फुलात आयुष्य सजलेलं, टाकते पुसून दुःखांना मायेच्या पदराने आपल्या, शोधते इतरांच्या सुखात स्वतःसाठी सुख, शोधते इतरांच्या सुखात स्वतःसाठी सुख, जरी असेल तिच्या मनात दुःख तरी डोळ्यात नुसता प्रकाश। पहिली बेटी धन की पेटी असे म्हटले जाते, परंतु आज गर्भातच तिला चिरडून टाकण्याची स्पर्धा चालू आहे। या जगात जन्माला येण्यापूर्वी निरागस कळीला खुडून टाकणारा समाज बघितला की जगणेच नकोसे वाटते, असे व्हायला नको ही मनापासूनची इच्छा। माझ्या कवितेचं नाव आहे मी मुलगी। मी मुलगी स्वप्नांची बाहुली संस्काराची सावली, मी मुलगी स्वप्नांची बाहुली संस्काराची सावली, मग आज कुठे या दुःखात हरवली, प्रत्येकाच्या ओठी इतके शब्द येई, प्रत्येकाच्या ओठी इतके शब्द येई, ओझे बनून आलीस ओझे घेऊन जाशील, मोठी माणसे म्हणतात यांना, मोठी माणसे म्हणतात यांना, सम्मान सर्व देतात त्यांना, मग त्यांचे विचार असे कसे विस्कटलेले, गुरफटलेल्या विचारात धुळीस मिळवतात मुलीचे आयुष्य, गुरफटलेल्या विचारात धुळीस मिळवतात मुलीचे आयुष्य, असे कसे हे जग शिकून सुद्धा करते वेडेपण, असे कसे हे जग शिकून सुद्धा करते वेडेपण। मुलगा वंशाचा दिवा, मुलगी काय जीवाला फास परक्याचे धन, तिला एकदा उजळून टाकली की डोक्यावरचे ओझे हलके होणार, ही विधाने ऐकली की मुलीला प्रचंड मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते। आज ही परिस्थिती बदललेली नाही, एवढी वैज्ञानिक वैचारिक क्रांती होऊन जर याच विचाराला पुढे नेले तर मग यावर विचार व्हायला हवा। माझ्या कवितेचे नाव आहे एकदा संधी देऊन तर बघा। अरे विधाता का बदलतोस तू विधेचं विधान, अरे विधाता का बदलतोस तू विधेचं विधान, तूच जन्मदाता आहेस पण मग माझ्याच वेळी का बनतोस यमदूत तू, पण मग माझ्याच वेळी का बनतोस यमदूत तू, कशी तुला कळत नाही माझ्या हृदयाची व्यथा, कशी तुला कळत नाही माझ्या हृदयाची व्यथा, असे का तुला वाटते की माझ्या जन्माने तुझ्या जीवनात फक्त दुःखच येणार, असे का तुला वाटते की माझ्या जन्माने तुझ्या जीवनात फक्त दुःखच येणार, एकदा संधी देऊन तर बघा तुमचे नाव मला देऊन तर बघा, एकदा संधी देऊन तर बघा तुमचे नाव मला देऊन तर बघा, आदर्शाने तुमच्या नावाची फुले मीच फुलवणार, आदर्शाने तुमच्या नावाची फुले मीच फुलवणार, पर्वताहून उंच तुमची मान मानाने मीच उंचवणार, फक्त एवढंच माझ्या दाता एकदा संधी देऊन तर बघा, फक्त एवढंच माझ्या दाता एकदा संधी देऊन तर बघा। मांडवी म्हणजेच म्हादई आमची जीवनदायिनी, हिरवळ आणि पाणी तिथे स्फुरत आहे गाणी, असे बाभ बोरकर यांनी म्हटलेले आहे। पाण्याशी दोस्ती करता करताच गाणी सुचू लागतात, मांडवीला बघता बघता सुद्धा तिच्याबद्दल माझ्या मनात सुद्धा भावना दाटून आल्या, मग मांडवीचीच कविता सुचली। माझ्या कवितेचे नाव आहे मांडवी। मांडवी मांडवी गोव्याची मांडवी, मांडवी मांडवी गोव्याची मांडवी, वाहते निर्झर घेऊन गोव्याचीच गाणी, वाहते निर्झर घेऊन

0: दर्याचीचं गाणी, निळनिळं पाणी वर पुलाची सावली, निळनिळं पाणी वर पुलाची सावली, त्याच्यामध्ये आहे शंख माशाची कहाणी, त्याच्यामध्ये आहे शंख माशाची कहाणी, आहे मांडवी आई निसर्गाची, आहे मांडवी आई निसर्गाची, सूर्य देखील झोपी जाई माझ्या मांडवीच्याच ओंजळी, सूर्य देखील झोपी जाई माझ्या मांडवीच्याच ओंजळी, निळ्या निळ्या मळभाचा आरसा आहे मांडवी, निळ्या निळ्या मळभाचा आरसा आहे मांडवी, खोल दरीत देखील खळखळते मांडवी, खोल दरीत देखील खळखळते मांडवी, आहे किनारा मोठा हिचा खाऱ्या पाण्याने भरलेला, आहे किनारा मोठा हिचा खाऱ्या पाण्याने भरलेला, सजीव अशी मांडवी माझी सांगे गोष्टी वाळूला, सजीव अशी मांडवी माझी सांगे गोष्टी वाळूला, असे बनले नाते माझेनी मांडवीचे, असे बनले नाते माझेनी मांडवीचे, रोज हिला पाहण्या डोळे माझे आतुरती, रोज हिला पाहण्या डोळे माझे आतुरती।
1: रसिक श्रोते हो, आजच्या युववाणी मराठी या कार्यक्रमात आपण ऐकलं कविता वाचन सादर केलं होतं मोनिका गावस यानं, आणि आता आपण ऐकूया मराठी चित्रपटातले गीत जावेद अली यांच्या आवाजांत, निखिल महामुनी यांचं संगीत नाती या मराठी चित्रपटासाठी।

रसिकेश होते हो, आता आपण ऐकूया आशा भोसले यांचा आवाज नाती या मराठी चित्रपटासाठी, निखिल महामुनी यांचं संगीत.

रसिक श्रोते हो, आपण ऐकत आहात युववाणी मराठी हा कार्यक्रम. ह्याच कार्यक्रमात आता आपण ऐकूया पुढचं गाणं स्वप्नील बांदोडकर यांच्या आवाजात.

रसिक श्रोते हो, आणि आजचा हा युववाणी मराठी कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. थोड्याच वेळान ऐकूया कोकणीतल्या मुखेल खबरो, आणि त्याच्या उपरांत तुमकां ऐकूपाक दिता दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत जावपी हिंदीतल्यान खबरो.

बेनो, तुम्ही ट्यून इन केला 233.1 मीटर म्हळ्यार 1287 किलो हर्ट्झांचेर आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल. सांजेची 6:05:15 जातात. आयकू पेनो, ही आकाशवाणी आसा खास तुमचे खातीर, देखून तुम्ही ती आयकत रावात. आनी आकाशवाणी पणजी केंद्राचे तिनूय चॅनल FM रेनबो 105.4 MHz

सोप्या पद्धतीन वळख करून दिवपी कार्यावळ सप्तसूर, संशोधन लेखन आणि निवेदन पंडित योगराज नाईक। सप्तसूर दर आयतारा सकाळी 7:30 आकाशवाणी पणजी केंद्रात।

0: आयकुप्यानो, स वरां जावन 15 मिनटांचेर तुमकां आयकुपाक मेळटली तुमची आवडीची शब्दुली ही कार्यावळ. पूण ताच्या आदी आमी घेवया ल्हानसो विसव.
1: महात्मा गांधीजींनी म्हणिले,
2: स्वच्छता हीच खरी देवाची पूजा.
1: या महामानवाची 150वी जयंती मनयताना ताणीच दाखयल्या वाटेवेल्यान चलपाचो संकल्प करूया.
2: स्वच्छता ही सेवा.
3: सप्तसूर आकाशवाणीच्या संग्रहालयातल्यान घेतिल्ली कार्यावळ सप्तसूर शास्त्रीय संगीताची.

तुमचे भलायकेच्यो सगळ्यो समस्या सुटाव्यो करपाक FM रेनबो घेवन येता हॅलो डॉक्टर. गोंयातले नामनेचे तज्ञ दोतोर तुमकां दितले योग्य सल्ले. दर शुक्रारा दनपारा 1 ते 2 वरां मजगती हॅलो डॉक्टर फकत 105.4 MHz FM रेनबोचेर हॅलो डॉक्टर.

यशस्विनी, कर्तृत्वान अस्तुऱ्यांचे यशस्वी कार्य ऐकात यशस्विनी दर आयतारा दनपारा 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलार यशस्वी

0: हमेच किद्याक करप वा हमेच केल्ल्यान किदें जातले असो विचार करू नाकात.
1: खंयच्याय बऱ्या कामाची सुरवात स्वता पासून जाता.
0: चला तर स्वच्छतेचे नेम पाळूया मनापासून कर्तव्य म्हणून.
1: आमची भूंय स्वच्छ सुंदर दोरूया,
0: तिची पवित्रताय राखूया. स्वच्छता ही सेवा.
2: आयकुप्यानो, सांजेची ही 6 वरां जावन 13:24 जातात. तुम्ही ट्युन इन केला आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल. काय खिणातच तुमकां आयकुपाक दिता शब्दुली ही कार्यावळ.

आयकुप्यानो, तुमकां आयकुपाक दिता तुमची आवडीची शब्दोली ही कार्यावळ. तुमी ट्यून इन केला आकाशवाणी पणजी केंद्राचो म्हादय चॅनल.

आयकू पेनो, तुम्ही आयकतात तुमची आवडीची शब्दुली ही कार्यावळ. ह्याच कार्यावळींत मुखार तुमकां आयकुपाक दिता बिंदिया वस्त नायक हांचो आवाज.

0: शब्दुली ह्या कार्यावळीतले शेवटचे गीत तुमकां आयकुपाक दिता. स्वप्नील बांदोडकर हांच्या आवाजांत असाईश पानांदीकर हांची गीत रचना अशोक पत्की हांच्या संगीताक.
1: Yo, DJ, say ho, I like it loud.

0: that many more women cadets will join the academy.
1: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी स दीस फ्रांस आणि स्लोवाकियाच्या दौऱ्यार आसतले. हे भेटीतल्यान भारत आणि फ्रांस हांच्या मदीं आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध घटमूट करपाचेर भर दितले. स्लोवाकिया हे युरोपीय संघाचे महत्वाचे आणि मोलादीक वांगडी राज्य आणि म्हणून या भेटीक लागून युरोपीय संघटने वांगडा भारताक नवी चाल मेळटली अशें तांणी सांगला. विज्ञान तंत्रज्ञान ते उत्पादन अंतराळ आणि ड्रोन या वेगवेगळ्या मळार भारतातले तरणाटे आपली वळख निर्माण करतात अशें प्रधानमंत्र्यांनी म्हळां. आयज भारत संवसारातलो एक मुखेल स्टार्टअप हब जाला आणि या यशांत भारतातल्या विंगड विंगड वाठारातल्या तरणाट्यांचो आसपाव आसा असं सोशल मीडियाचेर केल्ल्या पोस्टान तांणी नजरेक हाडले. भारतीय वायुसेनेचे AN-32 मालवाहक विमान आयज सकाळी आसामातल्या जोरहाट हवाई दळ तळाचेर उड्डाणा वेळार अपघाती झाले. या अपघातांत 5 जवानांक मरण आयला. तांच्या मरणाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी दुःख उक्तायले. सोशल मीडियाचेर तांणी केल्ल्या पोस्टान या जवानांनी कर्तव्याच्या वळीक सर्वोच्च बलिदान दिल्याचे सांगले. तांचे धैर्य आणि तांच्यांनी केल्ली देशाची सेवा सदांच अभिमान आणि उपकारान याद उरतली असोय उल्लेख तांणी केला. तशेंच पिडितांच्या दुःखान ते वाटेकार झाला. मजगती या अपघाताचे कारण सोदून काढपाचो आदेश दिला. DRDO'न बहुस्तरीय बॅलिस्टीक क्षेपणास्त्र संरक्षण क्षमता सिद्ध करपा खातीर सलग 3 यशस्वी उड्डाण चाचण्यो केल्यो. या वेळार उलयतना संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी सांगले,
2: ऑपरेशन सिंदूर हॅज सेंट अ क्लिअर मेसेज टू द वर्ल्ड. इंडिया स्टँड्स फर्मली फॉर पीस अँड गुडविल बट अगेन्स्ट दोज हु डिसरिगार्ड दीज प्रिन्सिपल्स. इट पोजेसेस बोथ द रिझॉल्व्ह अँड द कॅपेबिलिटी टू रिस्पॉन्ड इन अ मॅनर दे अंडरस्टँड.
3: हम उसी की भाषा में जवाब देना जानते हैं जो उनकी आदत.
1: आखातांत अमेरिकेच्या नौदळान एका तेल व्हरपी टँकराचेर केल्ल्या हल्ल्यान 3 भारतीय खलाशांक मरण आयले. भारतान अमेरिकेकडेन या हल्ल्याचो खर निषेध केला. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हांणी अमेरिकेचे विदेश सचीव मार्को रुबियो हांच्याकडेन उलयतना वेपारी जहाजा आड अशी घातक कारवाय करप चुकीचे असल्याचे नजरेक हाडून दिला. काय दिसा आदी ओमान दर्यादेगेर एमटी सेटबेलो या टँकराचेर अमेरिकेन केल्ल्या हल्ल्यान भारतीय खलाशांक मरण आयले. ही चर्चा घडणुके उपरांत काय दिसांनी झाल्या आणि ताचेर भारतान खर प्रतिक्रिया दिल्या. पाकिस्तान व्याप्त काश्मीरान इस्लामाबादेच्या थेट नियंत्रणाचो भय आशिल्ल्यान निषेध खर चड झाला. पाकिस्तान सरकारान उलोवपाचो प्रस्ताव दिलो तरी जॉईंट आवामी एक्शन कमिटीन ती निरर्थक प्रक्रिया म्हणून तो प्रस्ताव मान्य केलो ना. आता भासाभास करून कसलोच फायदो ना कारण पाकिस्तानातल्या सत्ताधारी सरकारान केन्नाच आश्वासनां पाळूंक ना अशें जॉईंट आवामी एक्शन कमिटीन म्हळां. खबरां एजन्सीच्या म्हणण्याप्रमाण पाकिस्तान सरकारान चालू आशिल्ल्या निषेध हाताळप चड कठीण जायत आसा. हवामान. भारतीय हवामान खात्यान आयज आसाम आणि मेघालयान व्हड पावस पडपाचो अदमास काढला. फुडल्या 2 दिसांत अरुणाचल प्रदेश, बिहार, केरळ, माहे, नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा, ओडिशा, उपहिमालयन अस्तंत बंगाल आणि सिक्कीम या वाठारांनी व्हड प्रमाणात पावस पडपाची शक्यताय आसा. तशेंच कोकण, गोय, कर्नाटक, तेलंगणा हांगाय अशीच परिस्थिती आसपाची शक्यताय आसा. मजगती मराठवाडा, विदर्भ आणि अस्तंत राजस्थानात आयज उष्णतायेची लारा येवपाक शकता अशें हवामान खात्यान कळीत केला. खेळ. 2026 वर्साच्या फिफा विश्वचषकात आयज राती सॅन फ्रान्सिस्को बे एरिया स्टेडियमाचेर ब गटातल्या खेळांत कतार स्वित्झर्लंडा आड खेळटलो. हो खेळ भारतीय वेळेप्रमाण रातच्या 12:30 सुरू जातलो. इतल्यान हे खबरापत्र सोपले. आमचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले फाल्यां सकाळी 8:40. नमस्कार.
4: आयकुप्यानो, तुमी ट्यून इन केला 233.1 मीटर म्हळ्यार 1287 किलो हर्ट्झांचेर आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल. सांजेची 6 जावन 35 24 सेकंड जातात आणि ह्या वेळार तुमकां आयकुपाक दिता कातारांची कार्यावळ. सुरवेक ह्या कार्यावळींत आयकुया लॉर्ना हांचो ताळो.

आयकुपेनो आयची ही कातारांची कार्यावळ हांगाच सोंपता. तुमी ट्यून इन केला आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल. सांजेची 7 वरां जातात. रसिक श्रोते हो, आणि आता आपण ऐकूया भावगीतांचा कार्यक्रम.

ऐकूया संजीव अभयंकर यांचा आवाज, प्रवीण दौणे यांची गीतरचना, केदार पंडित यांचं संगीत.

0: रसिक श्रोते हो, आणि आजचा हा भावगीतांचा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे.
1: क्या आपने पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजना के बारे में सुना है?
2: भारत सरकार का लक्ष्य सोलर पावर से बिजली बिल जीरो करने का भी है.
1: इससे आपका घर सूर्य घर बन जाता है, माने बिजली बिल जीरो. और अतिरिक्त बिजली पैदा हुई तो बिजली ग्रिड को बेचकर पैसे भी कमा सकते हैं. तो बैठे क्यों हो, अभी रजिस्टर करो pmsuryaghar.gov.in पर. हर घर सूर्य घर.
0: आता ऐकूया कोकणीतल्या प्रादेशिक खबरो.
3: नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी ह्यो आसात प्रादेशिक खबरो. मुखेल खबरो. विज्ञान तंत्रगिन्यान ते उत्पादन, अंतराळ आणि ड्रोन या वेगवेगळ्या मळांचेर भारतातले तरणाटे आपली खाशेली ओळख निर्माण करतात असे प्रधानमंत्र्यांनी म्हणा. दक्षिण गोयातले राष्ट्रीय महामार्ग आणि महत्वाचे जंक्शन आता एआय कॅमेऱ्याचे देखरेखीखाला येतले अशी माहिती येरादारी पोलीस अधीक्षक राजेंद्र प्रभुदेसाय हांणी दिल्या. गोंयच्या पर्यटन खात्यान 2026-27 वर्षाच्या पर्यटन मोसमा खातीर बीच सॅक्स, खाजगी कुटीर आणि कॉटेजीसच्या नोंदणी आणि नूतनीकरण प्रक्रियेक नेटान सुरुवात केल्या. कला अकादमीन घडोवन हाडिल्ली नाट्य सर्त तशेंच राज्य कला प्रदर्शनाचो इनामां वाटप सुवाळो बुधवारा 17 जूनाक जातलो. आणि बोरयेच्या स्वामी विवेकानंद विद्याप्रसारक मंडळाच्या वाणिज्य महाविद्यालयाच्या वतीन 2 दिसांचो पुस्तक महोत्सव झालो. आता पुराय खबरो. विज्ञान तंत्रगिन्यान ते उत्पादन, अंतराळ आणि ड्रोन या वेगवेगळ्या मळांचेर भारतातले तरणाटे आपली ओळख निर्माण करतात.

0: हे सर्व मराठी गीतांच्या मैफिलीतून रोज सकाळी
1: महादेवी वाहिनीवर 9:30
0: आणि एफ एम वाहिनीवर 10:10
1: अगदी रोज.
2: मला सांग सुख म्हणजे नक्की काय असत, मला सांग सुख म्हणजे.
0: आकाशवाणीच्या पणजी केंद्रावर महादेवी वाहिनी 233.1 मीटर म्हणजेच 1287 किलोहर्ट्स
1: आणि एफ एम रेनबो 105.4 मेगाहर्ट्स वर
0: ऐकत रहा मराठी गीतांची मैफल
1: अगदी रोज अगदी रोज.

0: मुळातच 8:05 तुमकां आयकुपाक मेळटल्यो मराठीतल्यान खबरो. ताच्या उपरांत जेवता जेवता आस्वाद घेवपाक रावात 8:15 हिंदी फिल्मी गितांच्या कार्यावळीचो. ताच्या उपरांत समाचार संध्या 8:45 9:00 News@9 9:15 स्पॉटलायट 10:00 राष्ट्रीय संगीताची कार्यावळ 11:00 हिंदीतल्यान आनी 11:05 इंग्लिशीतल्यान खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो आमी दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत करतली. आनी 11:12 आयची ही सभा म्हादय चॅनलाचेर सोंपतली. ह्यो आशिल्ल्यो आयच्या सांजेच्या सभेंत वितरावपी कार्यावळी. आनी आतां जाणून घेवया FM रेनबो 105.4 MHz वितरावपी कार्यावळींची रुपरेषा. 8:05 आयकुपाक रावात कातारांची कार्यावळ. एक ही फिल्म से ही कार्यावळ आसतली 8:30 बेस्ट ऑफ द वीक 9:15 पश्चिमी संगीताची कार्यावळ. ताच्या उपरांत फोन इन रिक्वेस्ट सॉंग प्रोग्राम ही कार्यावळ आसतली 10:05 पश्चिमी संगीताची कार्यावळ. ताच्या उपरांत 11:05 इंग्लिशीतल्यान खबरो आयकुपाक मेळटल्यो आनी 11:10 फ्रॉम द आर्कायव्स पश्चिमी संगीताची कार्यावळ तुमकां आयकुपाक मेळटली. आनी 12:05 FM रेनबो 105.4 MHz सभा सोंपतली. आयकुप्यानो आतां घेवया ल्हानसो विसव आनी 8:05 आयकुया मराठीतल्यान खबरो कांय खिणातूच.
1: सप्तसूर आकाशवाणीच्या संग्रहालयातल्यान घेतिल्ली कार्यावळ सप्तसूर. शास्त्रीय संगीताची सोप्या पद्धतीन वळख करून दिवपी कार्यावळ सप्तसूर. संशोधन लेखन आणि निवेदन पंडित योगराज नाईक. सप्तसूर दर आयतारा सकाळी 7:30 आकाशवाणी पणजी केंद्रात. सप्तसूर सप्तसूर.

यशस्वीना कर्तृत्वान अस्तुऱ्यांचे यशस्वी कार्य ऐकात यशस्विनी दर आयतारा दनपारा 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलार यशस्वी

0: आणि हाँ आयकार गावांतल्यो गजाली गावकारांकडल्यान
1: गावामधी खास नाव गाव रे मोजो गाव
0: दर महिन्याच्या पहिल्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 वरांचेर शुभ प्रभात हे कार्यावळी आकाशवाणी पणजीच्या महादय चॅनलार
2: गाव आणि हाँ।

कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री फ्रान्स आणि स्लोवाकिया दौऱ्यावर रवाना. भारत इनोव्हेट सोहळ्याचं उद्या करणार उद्घाटन. नवे लष्कर प्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांच्या नावाची घोषणा. 5 दिवसांच्या ब्रिक्स कृषी परिषदेची सांगता. आसाममध्ये हवाई दलाचं विमान कोसळून 5 जवान शहीद. आणि राष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेत तेजस शिरसेचा 110 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत नवा विक्रम. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फ्रान्स आणि स्लोवाकिया दौऱ्यावर आज रवाना झाले. देशाच्या धोरणात्मक संकल्पनेत फ्रान्सला विशेष स्थान आहे. आपल्या फ्रान्स भेटीत दोन्ही देशांमधले आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करण्यावर भर असेल असं त्यांनी या दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. फ्रान्स भेटीत प्रधानमंत्री उद्या फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासह दोन्ही

दोन्ही देशांमधल्या नवोन्मेष वर्षानिमित्त आयोजित भारत इनोव्हेट्स या सोहळ्याचं उद्घाटन करतील. नंतर प्रधानमंत्री मोदी उद्या 2 दिवसांच्या स्लोवाकिया दौऱ्यासाठी रवाना होतील. तिथं ते स्लोवाकियाचे अध्यक्ष पेलेग्रिनी आणि प्रधानमंत्री फिको यांची भेट घेतील. या दौऱ्यामुळे युरोपीय महासंघासोबतच्या भारताच्या धोरणात्मक भागीदारीला नवीन ऊर्जा मिळेल, तसंच दोन्ही देशांमधल्या द्विपक्षीय संबंधांनाही नवी गती मिळेल असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. स्लोवाकियाचा दौरा आटोपून प्रधानमंत्री पुन्हा फ्रान्समधल्या एव्हियन इथं परत येतील. तिथं ते 16 आणि 17 जूनला G7 देशांच्या शिखर परिषदेत सहभागी होतील. यानंतर 18 जून रोजी पॅरिस भेटीनं प्रधानमंत्री आपल्या दौऱ्याचा समारोप करतील. तिथं ते फ्रान्सचे अध्यक्ष इम्मॅन्युअल मॅक्रॉ यांच्यासोबत विवाटेक

अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रो यांच्यासोबत व्हिवाटेक 2026 या आयोजनात सहभागी होतील. युद्धतंत्राच्या बदलत्या परिस्थितीत ड्रोन, उपग्रह आणि रोबोटिक्स यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्याचं आवाहन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारतीय हवाई दलात नव्यानं नियुक्त झालेल्या अधिकाऱ्यांना केलं. हैदराबादमध्ये डुंडीगोल इथल्या हवाई दल अकादमीमध्ये आयोजित 217 तुकडीच्या संयुक्त दीक्षांत संचलनाच्या प्रसंगी ते बोलत होते. आधुनिक काळात युद्धपद्धतीत मोठे बदल झाले आहेत आणि अधिकाऱ्यांनी नवीन युद्धप्रणाली आणि रणनीतीबाबत स्वतःला सतत अद्ययावत ठेवलं पाहिजे असं ते म्हणाले. यावेळी संरक्षण मंत्र्यांनी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत प्रशिक्षण घेतलेल्या महिला कॅडेट्सच्या पहिल्या तुकडीलाही सेवेत समाविष्ट केलं. शाश्वत शेती, नवोन्मेषी संशोधन आणि तंत्रज्ञान हाच विकसित भारताचा पाया असल्याचं लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आयोजित विकसित भारत आणि शेती या विषयावरच्या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन सत्राला त्यांनी संबोधित केलं त्यावेळी ते बोलत होते. 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचा प्रवास शेती, शेतं आणि गावांमधून जातो असं ते म्हणाले. विज्ञान आणि संशोधनाचा आधार असलेली शेती ही काळाची गरज असल्याचं ते म्हणाले. कृषी क्षेत्रात दीर्घकालीन समृद्धी आणण्याच्या उद्देशानं आत्मनिर्भर कृषी मॉडेल्स विकसित करण्याकरता शिक्षक, शास्त्रज्ञ, संशोधक, धोरणकर्ते आणि शेतकऱ्यांनी एकत्रितपणे काम करायला हवं असं आवाहनही त्यांनी केलं. सरकारच्या विविध धोरणांमुळे आज भारतात जगातलं दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं उच्च शिक्षण जाळं तयार झालं आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गेल्या 12 वर्षात देशात शिक्षण, कौशल्य, नाविन्यता आणि स्टार्टअपची एक नवी संस्कृती निर्माण केली असंही त्यांनी म्हटलं आहे. भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधात इंडिया आघाडीनं सुरू केलेल्या व्यापक राजकीय आणि वैचारिक लढ्याप्रती मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष वचनबद्ध असल्याचं महासचिव एम ए बेबी यांनी म्हटलं आहे. ते केरळ इथं थ्रिसूर इथं बातमीदारांशी बोलत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नियंत्रणाखाली असलेल्या भाजपचा पराभव करणं हेच पक्षाचं पहिलं कर्तव्य असल्याचा प्रस्ताव पक्षाच्या याआधीच्या अधिवेशनात संमत झाला होता आणि तेच पक्षाचं धोरण असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. या दृष्टिकोनातूनच काँग्रेससोबत राजकीय मतभेद असले तरी परस्पर सामायिक राजकीय लढा पुढे नेण्यासाठी काँग्रेससोबत सहकार्य करणं आवश्यक असल्याचं पक्षाचं मत आहे असं त्यांनी सांगितलं. मध्य प्रदेशातल्या राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवार मीनाक्षी नटराजन यांचा अर्ज बाद करण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयासाठी कारणीभूत ठरलेली नोटीस तेलंगणातल्या न्यायालयानं रद्द केली आहे. अशावेळी ही निवडणूक रद्द करून पुन्हा निवडणूक घ्यायला हवी असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. या पार्श्वभूमीवर नटराजन यांचा निवडणूक लढवण्याचा अधिकार हिरावून घेणाऱ्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याविरोधात काय कारवाई करणार असा सवालही त्यांनी विचारला. नवे लष्कर प्रमुख म्हणून लष्कर उपप्रमुख लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांच्या नावाची घोषणा संरक्षण मंत्रालयानं केली आहे. सध्याचे लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी येत्या 30 जूनला सेवानिवृत्त होत असून त्या दिवशीच नवे लष्कर प्रमुख पदभार स्वीकारतील. पुण्याजवळ खडकवासला इथल्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत सेठ यांचं शिक्षण झालं आणि 1986 पासून ते सशस्त्र दल सेवत आहेत. सुदर्शन चक्र या लष्कराच्या व्यूहाचं नेतृत्व त्यांनी केलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ब्रिक्स राष्ट्रे जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी जवळपास निम्म्या लोकसंख्येचं प्रतिनिधित्व करतात आणि जागतिक कृषी उत्पादनात सुमारे 42% वाटा उचलतात अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली. ते आज मध्य प्रदेशातील इंदूर इथं आयोजित 5 दिवसीय ब्रिक्स कृषी परिषदेच्या सांगता समारंभात इंदूर जाहीरनामा एकमतानं स्वीकारण्यात आल्यानंतर बोलत होते. इंदूर जाहीरनामा हा केवळ कराराचा दस्तऐवज नसून तो ब्रिक्स राष्ट्रांच्या सामूहिक इच्छाशक्तीचं आणि सामायिक जबाबदारीचं प्रतीक आहे असंही ते म्हणाले. शेवटच्या दिवशी या जाहीरनाम्यात अन्न सुरक्षा, शेतकरी कल्याण, हवामानपूरक शेती, कृषी व्यापार आणि डिजिटल शेती याबाबतच्या महत्वपूर्ण निर्णयांची रुपरेषा मांडण्यात आली. भारतीय हवाई दलाच्या AN-32 या मालवाहू विमानाचा आसाम इथं आज सकाळी अपघात झाला.
यात हवाई दलाचे 5

0: जवान शहीद झाले. स्क्वॅड्रन लीडर प्रशांत सिंग, फ्लाईट लेफ्टनंट शुभम कुमार, सर्जन जितेंद्र शर्मा, अग्निवीर खेमराम कुमावत आणि दानिश आलम अशी त्यांची नावं आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. या जवानांचं धैर्य आणि देशसेवा सदैव स्मरणात राहील असं ते म्हणाले. हवाई दलानंही जवानांच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. या अपघाताचं कारण शोधण्यासाठी एका चौकशी समितीची स्थापना करण्यात येणार असल्याचं हवाई दलानं सांगितलं. महाराष्ट्रात लातूर नांदेड महामार्गावर चाकूर तालुक्यातील अलगरवाडी पाटीजवळ काल झालेल्या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला तर इतर दोन जण गंभीर जखमी झाले. कंटेनर कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या या अपघातात दुचाकीवरील दोघांचा तर कारमधील एका लहान मुलाचा जागीच मृत्यू झाला. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. राष्ट्रीय चाचणी संस्थेनं परीक्षा अधिकाऱ्यांच्या क्षमतावृद्धीसाठी परीक्षा कर्मयोगी हा कार्यक्रम राबवण्याची घोषणा केली आहे. संस्थेच्या वतीनं घेतल्या जाणाऱ्या परीक्षांशी संबंधित यंत्रणांची क्षमता वाढवणं, प्रक्रियात्मक अनुपालन तसंच परीक्षा केंद्राच्या बाबतीतलं उत्तरदायित्व यात सुधारणा घडवणं, कार्यक्षमतेत सुधारणा घडवणं तसंच ऑफलाईन स्वरुपात होणाऱ्या लेखी परीक्षा सुरळीतपणे पार पाडल्या जातील याची सुनिश्चिती करणं या उद्देशानं हा कार्यक्रम राबवला जाणार असल्याचं संस्थेनं म्हटलं आहे. इराणनं अणुऊर्जेचा नागरी वापरासाठीचा कार्यक्रम राबवायला हरकत नसल्याचं ट्रम्प प्रशासनानं म्हटलं आहे. इराणबरोबरच्या अणुकरारात तसंच कलम समाविष्ट करायला हरकत नाही, मात्र त्यापूर्वी इराणला अण्वस्त्र तयार करता येणार नाही अशा रीतीनं तिथल्या पायाभूत सुविधा नष्ट केल्या पाहिजेत अशी अट अमेरिकेनं घातली आहे. पाकिस्तानव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधलं आंदोलन आता तीव्र झालं आहे. इस्लामाबाद प्रशासन या भागावर थेट ताबा मिळवणार अशी भीती लोकांना वाटत आहे. पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी आंदोलकांसोबत चर्चेचा प्रस्ताव ठेवला पण जॉईंट आवामी एक्शन कमिटीनं हा प्रस्ताव धुडकावून लावला आहे. पंजाबमधल्या गुरु नानक स्टेडियमवर सुरू असलेल्या इंडियन अॅथलेटिक्स सिरीज 9 या स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरच्या तेजस शिर्शे यानं आज पुरुषांच्या 110 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत नव्या राष्ट्रीय विक्रमांची नोंद केली. तेजसनं केवळ 13 सेकंद 27 मिलिसेकंदात हे अंतर कापलं. त्यानं यापूर्वीचा 13 सेकंद 41 मिलिसेकंदाचा स्वतःचा जुना राष्ट्रीय विक्रम मोडला. या कामगिरीमुळे तेजस याच वर्षी होणार असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठीही पात्र ठरला आहे. या हंगामातली आशियाई खेळाडूंमधली पुरुषांच्या 110 मीटर अडथळा शर्यतीतली ही 6वी सर्वात वेगवान वेळ ठरली आहे. धर्मशाला इथं भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातल्या पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात अफगाणिस्ताननं भारतासमोर विजयासाठी 195 धावांचं लक्ष ठेवलं आहे. पावसाच्या व्यत्ययामुळे 25 षटकांच्या केलेल्या या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री फ्रान्स आणि स्लोवाकिया दौऱ्यावर रवाना. भारत इनोव्हेट सोहळ्याचं उद्या करणार उद्घाटन. नवे लष्करप्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांच्या नावाची घोषणा. 5 दिवसांच्या ब्रिक्स कृषी परिषदेची सांगता. आसाममध्ये हवाई दलाचं विमान कोसळून 5 जवान शहीद. आणि राष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेत तेजस शिर्शेचा 110 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत नवा विक्रम. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: ऐकूपेनो तुम्ही ट्यून इन केला 233.1 मीटर म्हळ्यार 1287 किलो हर्ट्झांचेर आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल. सांजेची 8:15:40 जातात. आणि ह्या वेळार तुमकां आयकुपाक दिता तुमची आवडीची हिंदी फिल्मी गीतांची कार्यावळ. सुरवेक ह्याच कार्यावळींत आयकुया अंकित तिवारी हांचो आवाज. मनोज मुंताशीर हांची गीतरचना आसा एक विलन्स रिटर्न ह्या फिल्मा खातीर.

आयकुप्यानो, तुम्ही आयकतात हिंदी फिल्मी गीतांची कार्यावळ. आणि ह्या कार्यावळीतले हे निमणे गीत तुमकां आयकुपाक दिता डॉमिनिक आणि केके हांच्या जोड आवाजांत. निलेश मिश्रा हांची गीतरचना, प्रीतम हांचे संगीत, वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई ह्या फिल्मा खातीर.